सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील हे प्रसारण आपण ऐकू शकता. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख, शके 1948 अर्थात दिनांक 8 मे 2026. पहाटेचे 5:56 आणि 4 सेकंद झाली आहेत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

मंगल प्रभात मध्ये यानंतर आपण ऐकणार आहात जयश्री रानडे यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांचं अभंग.

वसंत आजगावकर यांच्या स्वरात संत केशव स्वामी यांचं अभंग आपण ऐकलत. यानंतर ऐकूयात अपर्णा मयेकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराज यांचं अभंग.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात राजा बढे यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत

0: जगुया आनंदी।
1: जगुया आनंदी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत। श्रोतेहो, मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत। श्रोतेहो, रोहन घरात आला तोच तणतणत। घामाच्या धारा डोक्यावरून कानापर्यंत आल्या होत्या। काय वेळ आहे का ही परीक्षा ठेवायची? कॉलेजवाल्यांना काही कळतं की नाही असं म्हणत तो सोफ्यावर बसला। आजीनं पटकन आत जाऊन ताजपणं करून आणलं आणि आईनं त्याला पटकन, रोहन अरे पटकन पायावर पाणी घे जा, पाणी कपात आहे आज असं म्हणत बाथरूममध्ये पाठवलं। या 2 मिनिटात रोहनमध्ये फरक पडला आणि त्यानं आजीच्या हातातलं पन्ह पिऊन त्याचा छान आस्वाद घेतला। मंडळी, उन्हाची काहिली वैशाख वणवा हे शब्द आपण सध्या अनुभवतोय आणि बऱ्याचदा आपलीही त्या रोहनसारखीच चिडचिड होते, पण पावलांवर थंड पाणी पडताच अभिसरण सुरू होतं आणि शरीराचं तापमान पूर्ववत व्हायला मदत होते। आईच्या त्या उपायानं रोहन शांत झाला आणि आजीने बनवलेल्या पन्ह्याचा आनंद घेऊ शकला। सध्याच्या या वैशाख वणव्यात या अशा परिस्थितीत आपणही आपोआपच स्वतःची काळजी घ्यायला लागतो, नाही? आपण जास्त पाणी पितो, शीतपेय घेतो, ऊन टाळण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला माहीत असतं अतिउष्णता शरीराला त्रास देऊ शकते। गंमत म्हणजे हीच काळजी आपण आपल्या मनाच्या बाबतीत देखील घ्यायला हवी, कारण आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात जेव्हा परिस्थितीमुळे आपला पारा चढतो, राग येतो, मन अस्वस्थ होतं आणि डोकं गरम होतं, आणि अशा वेळी भावना, विचार आणि शब्द यांचा समतोल राखणं खूप महत्त्वाचं असतं। कारण राग येणं चुकीचं नाही, पण त्या रागाच्या क्षणी स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं।

याबरोबरच जगूया आनंदी हा कार्यक्रम संपवण्याची मला विनय गोरेगावकरला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात शेतीसाठी ओलिताच्या आधुनिक पद्धती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण भाग 4, सहभागी तज्ज्ञ वैद्य राजलक्ष्मी इंगळे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, यामध्ये ऋतुचक्र बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर भाग 4, लेखिका डॉक्टर कांचनगंगा गंधे. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत डेस्पेरॅडो स्केअर या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख, वाचकस्वर दिनेश अडावतकर. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी. सकाळी 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा. सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 10:20 गांधी वंदना, UR राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मानस कुमार चमुआ यांचं व्हायोलिन वादन, राग विभास. सकाळी 11:05 आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 9, त्यानंतर आजची रेसिपी कांदा खोबरं चटणी. जागतिक रेड क्रॉस दिन आणि थॅलेसेमिया दिनानिमित्त डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांची मुलाखत. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दुपारी 2:30 पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोद वादन, राग वृंदावनी सारंग. संध्याकाळी 5:02 निकेता कानिटकर यांचं गायन, राग मुलतानी. संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माहिती. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत, यामध्ये वर्ल्ड थॅलेसिमिया डे निमित्त रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची मुलाखत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती. रात्री 7:15 लोकसंगीत. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि रात्री 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:00 परिमल कोल्हटकर यांचं गायन, राग जय जयवंती. रात्री 10:30 उस्ताद असलम खान यांचं गायन, राग मंजिरी बिहाग.

0: हे होते अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणारे कार्यक्रम. आता जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 27 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 86, सांताक्रूज इथे 85% नोंदली गेली. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज आहे. त्याचबरोबर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 35, किमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. तसंच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आकाश सूर्यप्रकाशित राहील असा अंदाज आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळचे 6:40 आणि 35 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी वाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, प्रवाही सिंचनाच्या आधुनिक पद्धतीमध्ये रुंद वाफासरी सिंचन पद्धत, एकसरी आड सिंचन पद्धत, एका सरीत थोड्या थोड्या वेळानं किंवा तुटक पाणी देणं, फळझाडांकरता 2 आळे पद्धतींचा वापर करणं, उत्सर्ग झडप पाईपावर बसून पाहिजे त्या ठिकाणी आवश्यक तेवढं पाणी देता येत असून प्रवाहावर नियंत्रण करणं सोपं जातं, तसंच पाण्याचा अपव्यय टाळता येतो. झडप पाईपाद्वारे सरळ सरीमध्ये किंवा वाफ्यामध्ये पाणी देऊन प्रवाह नियंत्रित करता येतो, तसंच पाण्याचा अपव्यय आणि जमिनीची धूप टाळता येते. सुधारित व्ही नॉच या पद्धतीमध्ये ओलिताच्या पाण्याचा प्रवाह मोजण्याकरता या पद्धतीचा वापर करावा. सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये जमिनीचा आणि पिकाचा प्रकार, पिकाचं वय, जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारं बाष्पीभवन, पानाद्वारे होणारं उत्सर्जन, जमिनीतील हवा, पाणी, मूलद्रव्य आणि लाभदायक सूक्ष्म जीवाणू इत्यादी मूलभूत घटक लक्षात घेऊन पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात गरजेएवढं पाणी पॉलिथिनच्या लहान नळीच्या आधारे तोटीद्वारे कमी दाबानं देणं याला सूक्ष्म सिंचन पद्धत म्हटलं जातं. सूक्ष्म सिंचन स्वस्त करण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत. तोट्यांची संख्या आणि त्यांच्यातील अंतर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं, म्हणजे हलकी, मध्यम आणि भारी जमीन अशा प्रकारे. त्यामुळे ठिबक संचाच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो. शेताची लांबी, रुंदी आणि उतार लक्षात घेऊन जास्तीत जास्त लांबीची वितरिका टाकता येत असल्यास उपमुख्य नलिका कमीत कमी टाकून त्यामध्ये खर्चात बचत करता येते. खताच्या टाकीऐवजी व्हेंचुरीचा वापर केल्यानं खर्चात बचत होते. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या सूक्ष्म सिंचन संचावर विविध पिकं, त्यामधील ओळीचं अंतर आणि एका ओळीतील रोपाचं अंतर हे कमी जास्त करून घ्यावं. अशा तऱ्हेनं 12 महिने संच वापरल्यास त्यावर होणारा खर्च कमी करता येऊ शकतो. सूक्ष्म सिंचन संचाची निगा आणि काळजी व्यवस्थित घेतली तर तो कार्यक्षम ठेवून पिकाच्या उत्पादनात आणि प्रतीत होणाऱ्या वाढीमुळे चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. एका संचाच्या खर्चात जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी त्याचा पोर्टेबल संच म्हणून वापर करावा. त्यासाठी शेताची सारख्या प्रमाणात विभागणी करावी. प्रत्येक विभागात उपमुख्य नलिका जोडण्यासाठी मुख्य नलिकेचं तोंड आणून ठेवावं. स्थलांतर योग्य ठिबक सिंचन पद्धत, यामध्ये पिकाचं अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळवण्याकरता योग्य ठिबक सिंचन पद्धतीचा पिकांना संरक्षक ओलीत करण्यासाठी अवलंब करता येतो. या संचामधून पाणी विविध ठिकाणी आणि विविध पिकांना वापरण्याकरता त्याचे पाईप, नळ्या, तोट्या बसवणं, बदलणं किंवा बंद करणं ही कामं मजुरांना एकदा समजून सांगितली तर ते करणं शक्य होतं. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीमुळे कमी अंतराच्या पिकांसाठी या पद्धतीचा जर वापर केला तर पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होते, तसंच पाणी सारख्या प्रमाणात वितरित केलं जातं. यासाठी कमी अंतराच्या पिकांसाठी सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. उन्हाळी

0: भुईमुगाला सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीनं ओलीत केल्यास अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळतो. तुषार सिंचन पद्धतीत अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा मिळवण्याकरता सोयाबीन, ज्वारी, मूग आणि तूर या पिकांना संरक्षित ओलीत करण्यासाठी तुषार संचाचा वापर करावा. फळझाडांकरता सूक्ष्म सिंचनाचा वापर जेव्हा आपण करत असतो तर पहिल्या 2 वर्षात प्रत्येक झाडाकरता 1 तोटी बसवावी, नंतर 3 ते 4 वर्षापर्यंत 2 ते 3 तोट्या बसवाव्या आणि झाडाची पूर्ण वाढ झाल्यावर प्रत्येक झाडाकरता 4 तोट्या बसवाव्या. प्रत्येक तोटीमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह 8 लिटर प्रतितास गृहीत धरला तर 4 तोट्यांमधून 1 तासात 32 लिटर पाणी मिळू शकतं. लसूण उत्पादनाकरता वाफा सिंचन पद्धतीच्या तुलनेत 46% पाणी बचतीकरता आणि 20% अधिक उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याची शिफारस करण्यात येते.
1: कृषीवाणी या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:02. सकाळचे 6:45 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचनशक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपत आहेत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेत आहे. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही, किंवा काहीही खाल्लं तरी पोट का जड वाटतं. श्रोतेहो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचनशक्ती किंवा अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचनशक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो. म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घनपदार्थांसाठी, एक भाग द्रवपदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल आणि पचन नीट होईल. अति तिखट, अति आंबट, अति खारट पदार्थ पचनसंस्थेवर ताण आणतात. मसालेदार अन्नांमुळे पित्त उसळतं आणि अग्नी अधिकच बिघडतो, म्हणून या गोष्टी टाळाव्यात. अग्नी सुधारण्यासाठी आपल्या आयुर्वेदाने काही खास पानके किंवा पेये सांगितले आहेत. ती पचायला अत्यंत हलकी असतात, शरीरामध्ये द्रव निर्माण करतात, त्यामुळे यांचाही आहारामध्ये समावेश करायला हवा. आता विहाराबद्दल काही गोष्टी जाणूया. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात अतिव्यायाम करणं टाळा, कारण अतिव्यायामामुळे अग्नी अधिकच मंदावतो आणि शरीरातील बल कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवास्वाप, म्हणजेच दुपारी थोडी विश्रांती. ग्रीष्म ऋतू हा एकमेव असा ऋतू आहे ज्यात आयुर्वेदाने दुपारी झोपण्याची मुभा दिली आहे, कारण यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. सर्वात महत्वाची आणि ठाम सूचना, फ्रीजमधील बर्फासारखं थंड पाणी पिणं टाळा. फ्रीजचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं. त्याऐवजी माठातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूयात परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. गेल्या काही वर्षात, विशेषतः या वर्षी, जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले आहेत. यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खरं तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहावा, गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं, परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंबहुना होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशांमार्फत होतं त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच परागकण असतात, जे या माशांचं अन्न असतात. 3 प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी जेव्हा फुलात शिरते तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून परागकण तिच्या पाठीवर चिकटतात. ती जेव्हा डोकं आपटते तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुलात शिरल्यावर तिचं शरीर पुकेसरात लपेटून घेते, शरीरातले स्नायू आखडून घेते, त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात. परंतु हवामान बदलामुळे लहान लहान किडे कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवेळी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. असाच परिणाम इतर फुलं आणि परागीभवनाला योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय. पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कीटकांच्या प्रजातीत 35% घट झालीय. यात चतुर, टाचणी या पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कीटकांमध्ये आणि त्यांच्यातल्या विविधतेत बरीच घट झालीय. ही घट जर अशीच चालू राहिली तर वनस्पतींमध्ये परागीभवन न झाल्यामुळे फलधारणाही होणार नाही. परिणामी कीटकांबरोबर वनस्पतींचीही जात नष्ट होईल. निसर्गातल्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम्स आणि त्यातल्या अन्न साखळ्या, अन्न जाळ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा परिणाम फक्त उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या झाडांवर नाही तर तो इतर ऋतूत वाढणाऱ्या वनस्पतींमध्येही दिसून येतो. एवढंच नाही तर पाणी आणि त्यात वाढणाऱ्या, पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये आणि त्यांच्यावर जगणाऱ्या कीटकांवर, पक्ष्यांवरही होत असल्याचं दिसून येतंय. शास्त्रीय आधारावर शास्त्रज्ञांनी काही झाडांना फुलं त्याच ऋतूत पण लवकर का येतात याबद्दलचं मत संशोधन करून मांडलेलं आहे. निसर्गातल्या एखाद्या गोष्टीचा, परिस्थितीचा शास्त्रीय निष्कर्ष हा सततच्या आणि कमीत कमी 8 ते 10 वर्षांच्या किंबहुना जास्त वर्षांच्या निरीक्षणावरून काढणं योग्य ठरेल. ऋतूबदल नैसर्गिक तर आहेच, पण त्याच्या कालावधीत आणि गुणवत्तेमध्ये गेल्या काही वर्षात इतके बदल घडतायत की एक दिवस निसर्गातल्या इतर सजीवांबरोबर माणूसजातीवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतूबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया डेस्पराडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, ज्या काळात मोबाईल किंवा इंटरनेटची कल्पना देखील कुणी केलेली नव्हती त्या काळात राज कपूर आणि त्यांच्या चित्रपटांची जी विलक्षण मोहिनी पश्चिम आशिया, पूर्व युरोप आणि रशियामध्ये पसरलेली होती, त्याच लोकप्रियतेच्या रेशमी धाग्यात डेस्पराडो स्क्वेअर या बेनी तोरेती दिग्दर्शित 2001 सालच्या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. इस्रायलमधल्या एका गावातलं एकमेव सिनेमा थिएटर गेली 30 वर्ष बंदच आहे, पण जुनी पिढी तिथं दाखवल्या गेलेल्या चित्रपटांच्या आठवणीत रमलेली आहे, विशेषतः राज कपूर आणि त्याच्या चित्रपटांच्या आठवणीत. येता जाता, काम करता, रिकामटेकडे उद्योग करता, दोस्तांबरोबर मैफिल जमवता, इस्रायल, आरोन, मुराद वगैरे दोस्त गातात दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. थिएटर मंदाबोन कुटुंबाच्या मालकीचं आहे. मॉरिस मंदाबोनच्या वर्षश्राद्धाचा दिवस जवळ येतोय. त्याची दोन तरुण मुलं जॉर्ज आणि नेसिम आणि मॉरिसची पत्नी सिनिओरा आपल्या स्वप्नात येऊन बाबांनी थिएटर पुन्हा सुरू करायला सांगितलं असं निस्सीम सांगतो. दोन्ही भाऊ त्या तयारीला लागतात. थिएटर पुन्हा सुरू होणार म्हणून गावात उत्साह दाटतो. सिनेमा कोणता दाखवावा? आरोन आणि मंडळी सुचवतात संगम. दोस्त दोस्त ना रहा गाऊ लागतात. निस्सीम म्हणतो, स्वप्नात मी हीच धून ऐकली. संगमची प्रिंट 30 वर्षांपूर्वीच गावातून निघून गेलेला मॉरिसचा धाकटा भाऊ औराम याच्याकडे आहे. औराम त्याच सुमारास गावात परतला आहे, पण सिनिओराचा संगम दाखवायलाच विरोध आहे. औरामविषयी तिच्या मनात आढी आहे. औरामशी बोलायला सुद्धा ती नकार देते. प्रोजेक्शनिस्ट आरोन हा मॉरिस, औराम आणि सिनिओराचा जीवलग मित्र. तो समजावू पाहतो पण सिनिओरा बधत नाही. आरोनच्या सांगण्यावरून औराम मात्र संगमची प्रिंट देतो. संगमशी त्याच्या देखील काही भाऊक आठवणी जोडलेल्या आहेत. मॉरिसच्या कबरीवर अचानक भेट होते तेव्हा सिनिओरा औरामला जाब विचारते, तू त्या दिवशी भेटला का नाहीस? निघून का गेलास? तू मॉरिसशी बोलला का नाहीस? तो सांगतो, हा मॉरिस तुझ्याशी लग्न करतोय आणि लग्नात मी त्याचा बेस्ट मॅन व्हावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली. मग मी त्याला माझी इच्छा सांगू शकलो नाही आणि त्यानंतर गावात राहणं अशक्यच होतं. थिएटरमध्ये संगम पाहायला सगळा गाव लोटलेला आहे. जुन्या पिढीतली माणसं पुनप्रत्ययाच्या आनंदानं नाचतायत. तरुणांना संगमच्या रूपात एक विलक्षण साक्षात्कार झालाय. सगळेच हसतायत, डोळे पुसतायत आणि त्याचवेळी सिनिओरा घरी असहाय्यपणे आसवढाळतेय आणि औराम पुन्हा निघून जाण्याची तयारी करतोय. गावकरी तृप्त मनानं परतले आहेत. रिकाम्या थिएटरचं पुन्हा एकदा दर्शन घ्यायला औराम येतो. आरोनला तिथं बघून विचारतो, लेट शो नाही का होणार? आरोन आनंदानं दुसरा शो सुरू करतो आणि सिनिओरा येते. ती औराम शेजारी बसते. आरोन कृतकृत्य होतो. लेट शो दोघंच बघू लागतात. नकळतपणे हातात हात गुंफले जातात. कि तुम मेरे जिंदगी हो, कि तुम मेरे बंदगी हो. डेस्पराडो स्क्वेअर हा इस्रायलचा चित्रपट म्हणजे राज कपूर दिग्दर्शित संगम या चित्रपटाला वाहिलेली एक भावुक आदरांजलीचा

0: आहे, भारतीय प्रेक्षकाला स्मरणरंजनात गुंगवून टाकणारी।
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत डेस्पेराडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला। या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55.
2: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
3: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरही.
0: सकाळी 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: पेटता देवा दाल दाल सुलतान ता पाऊस पाट. आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
1: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
3: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत जरूर ऐका। गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।

कशालाही नावं न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाशवाणी।

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज आहे जागतिक रेड क्रॉस दिन. जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेझेंट मुव्हमेंटचे संस्थापक हेन्री डुनंट यांच्या जयंतीनिमित्त 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. मानवता सेवा, मदत आणि आपत्तीच्या काळात निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर आज जागतिक थॅलेसेमिया दिन. थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराबद्दल जनजागृती करणं, रुग्णांना आधार देणं आणि नियमित रक्तदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. तसंच ओडिया साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखक, नाटककार आणि समालोचक रजत कुमार कार यांचा आज स्मृतिदिन. साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2021 भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 8 मे 2022 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ध्रुपद परंपरेतील गुरु आणि मान्यवर गायक झिया फरीदुद्दीन डागर यांचा आज स्मृतिदिन. आजच्याच दिवशी 2013 त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तसंच मराठी साहित्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांचा देखील आज स्मृतिदिन. 8 मे 1982 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्रोतेहो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोते हो, गेल्या तीन भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत. आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी, किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबानी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो ॲब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशननी आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीनेही आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: बिलकुल. सर, आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारं इंधन, हा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
2: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात, लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना, अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे, घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ,

0: असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स, अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता, किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे, अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. मग ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्रोतमध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही सोलर पण नाही तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत, की सेप्टिक टँक आहे का, त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे, अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत, अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
1: बरं,
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारा अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का, आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का, आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता, अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते, पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाही आहे.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरं एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आत्ता गावं आहेत प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत, की त्या गावाची लोकसंख्या 5000 जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेत्तर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहरं मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणनेअंतर्गत जी ही जनगणना शहरं स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे त्यात तफावत असण्याचं काही कारण नाही.
0: बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे.

0: आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल.
1: बर,
0: मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल तिथे. तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी करा की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
5: नमस्कार.
4: शिवसृष्टी बद्दल आपण

0: आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत. इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
1: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.
0: बर,
1: इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य, प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यानपिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
0: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
1: एकदा एक कुटुंब आले होते, त्यांनी सांगितले आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.
0: वा.
1: अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
0: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शुभा जोशी यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांचं हे गीत.

मोहन सामंत यांची रचना आपण ऐकत होतात उत्तरा केळकर यांच्या स्वरात. याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 7:55 झाली आहेत.

0: ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा।
1: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल। यशस्वीरित्या 100 अधिक बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे, कॅन्सरवर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30 बेडची सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। नमस्कार श्रोतेहो, लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनपूर्वक स्वागत करते। आता या कार्यक्रमात प्रत्येक आठवड्यातल्या याच दिवशी याच वेळी आपण भेटणार आहोत आणि लोटस हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून रक्तविकारांविषयी आणि आपल्या आरोग्यासाठी अत्यंतिक महत्वाचा असलेला रक्त हा विषय जाणून घेणार आहोत। डॉक्टर नमस्कार, रक्तगाथा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
2: नमस्कार।
1: श्रोते हो, डॉक्टर प्रितेश जुनागडे मूळचे नाशिकचेच, शालेय शिक्षणानंतर MBBS MD मुंबई इथं त्यांनी केलं, गोल्ड मेडलिस्ट ते आहेत। त्यानंतर 7 वर्षांसाठी लंडन इथं रक्तविकार, रक्ताचा कॅन्सर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट याचं सखोल शिक्षण त्यांनी घेतलंय। 2008 भारतात परत आल्यावर मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलला ते रुजू झालेत आणि 2011 लोटस हॉस्पिटलच्या माध्यमातून नाशिककरांना ते वैद्यकीय सेवा देत आहेत। वैद्यकीय क्षेत्रातलं सगळ्यात जुनं नाव म्हणजे डॉक्टर सुभाष जुनागडे यांचे ते सुपुत्र आहेत। डॉक्टर सुभाष जुनागडे आणि आत्ताची ही पिढी ही वैद्यकीय सेवा बघता आपल्याला नक्कीच म्हणता येईल की निष्ठा ही त्यांच्या रक्तातच आहे। तर डॉक्टर, सुरुवातीला सांगा की रक्तगाथा हे नाव आपण का निवडलं?
2: माझ्या मनात आलं की जे काय मी आज 15 वर्षापासून रक्त विकार आणि रक्ताचे कॅन्सर याच्यावर संशोधन आणि उपचार देत आहोत, तर मला असं जाणवलं पेशंटशी, त्यांच्या नातेवाईकांशी बोलून, की याबद्दल साध्या सोप्या भाषेत समाजात आपण हे सांगितलं पाहिजे। त्यांनी अशा विविध रक्ताच्या व्याधी होऊ न देण्यासाठी घरी बसल्या बसल्याच आपल्याला काय करता येईल जेणेकरून आपल्याकडे आपल्याला डॉक्टरांकडे जायची गरजच पडणार नाही, हा प्रमुख हेतू होता। आणि याबद्दल एक सगळं त्याची गाथा जी आपण सांगणार आहोत ती 1-2 एपिसोड मध्ये होणारी नाहीये, त्यामुळे जसं काही एक सिरियल असतं त्या मार्फत आपण प्रत्येक वेळेस रक्ताबद्दल काही ना काही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून माझ्या मते रक्तगाथा हे नाव उचित आहे।
1: नक्कीच, रक्त म्हणजे काय, अर्थात त्यात अनेक घटक येतात, ते काय असतात याविषयी सांगा ना।
2: रक्त म्हणजे लाल, हे सर्वांना माहीत आहे की रक्त लाल का असतं, तर रक्तामध्ये 2 महत्वाचे घटक आहेत। एक तर विविध पेशी आहेत आणि ह्या पेशी एक विशेष द्रव्यामध्ये संक्रमण करत असतात। आता ह्या ज्या पेशी रक्तातल्या ते 3 प्रकारच्या आहे प्रामुख्याने, त्यात प्रमुख म्हणजे तांबडी पेशी म्हणजेच रेड सेल्स जे इंग्रजीत म्हणतो, त्यामुळेच रक्ताला हा लाल रंग प्राप्त झाला आहे। दुसरी म्हणजे पांढरी पेशी म्हणजे व्हाईट सेल्स आणि तिसरे म्हणजे प्लेटलेट्स किंवा मराठीत त्याला बिंबिका म्हणतात। ह्या 3 पेशींचं असं एक विशेष आपापलं कार्य आहे आणि त्याच्या प्रमाण जर कमी जास्त झालं तर आपल्याला विशेष व्याधी होऊ शकतात। तसंच हे जे द्रव्य आहे त्यात नुसतं द्रव्य नसून बरेचसे घटक आहेत, तर रक्त गोठण्यासाठी हे कार्यरत असतात किंवा आपल्याला जास्त रक्तस्त्राव होऊ नये यासाठी पण कार्यरत असतात। त्यामुळे या सर्वांचं शास्त्र मिळून रक्तशास्त्र तयार झालेलं आहे आणि आपल्याला रक्तशास्त्राबद्दल फारशी माहिती नाही, कारण की आपल्याला दैनंदिन जीवनात हृदयरोग, फुफ्फुसाचा आजार, मेंदूचा आजार, किडनीचे आजार हे जास्त प्रचलित आहे, पण रक्ताचे आजार म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा बऱ्याच लोकांना त्याची कल्पना नसते। त्यामुळे रक्ताबद्दल आपण काहीतरी बोलूया असं मला नेहमी वाटत होतं आणि त्या निमित्तानेच हा कार्यक्रम आपण करत आहोत।
1: बरं डॉक्टर, रक्ताचं शास्त्र लक्षात आलं। खरं म्हणजे आजकाल प्रत्येकाच्याच तोंडी विषय असतो तो रक्त कमी झालाय आणि त्याचबरोबर
0: सकाळी 8 हिंदी बातमीपत्र।
3: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं विशाल शर्मा। मुख्य समाचार। पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी के केंद्रीय पर्यवेक्षक अमित शाह आज कोलकाता में विधायक दल का नेता चुनने के लिए पार्टी के नवनिर्वाचित विधायकों से मुलाकात करेंगे। तमिलनाडु में सरकार गठन को लेकर गतिरोध जारी, सबसे बड़ी पार्टी को समर्थन देने के मुद्दे पर VCK, CPI और CPIM के विधायकों की आज बैठक। वियतनाम के राष्ट्रपति तो लैम

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य

दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी, मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना, विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रियन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटीदरम्यान मिस्री यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिस्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604 लाख टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती

0: अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे, असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य कीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो, असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच या वर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे, असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग

0: नागरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: सकाळचे 8:41 आणि 35 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वसंत आजगावकर यांच्या स्वरात विंदा करंदीकर यांची ही रचना.

विनायक मोहरीर यांची रचना पण ऐकत होतात रतिलाल भावसार यांच्या स्वरात. सकाळचे 8:55 आणि 30 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो, ऐकूयात एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे.

यशवंत देव यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात, संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया

ಚತುರ ನಾರ ಅಮ ಜೋಡಗಳ ಜೇ.

0: अभिनेत्री मीना कुमारी पर फिल्माया गया गाना है। साथ ही हमारे लिखते हैं कि जिसे विवाह या परिणय सूत्र भी कहा जाता है, शादी ये मानव समाज का एक अत्यंत महत्वपूर्ण और पवित्र स्तंभ है। ये केवल दो व्यक्तियों का मिलन नहीं बल्कि दो परिवारों और संस्कृति।
1: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय। जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे, असं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली। ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय। मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे। NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे। या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचलाय। याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे। बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल। उद्या पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत। देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलंय। गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते झाला। आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत, असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय। हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय। भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत। 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं।

0: दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी UDFमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुसच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं IRGC या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता, मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्स

क्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 99.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वेगाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी

0: स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8.96 कोटी लाखांवर पोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातातल्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर इथल्या रुग्णालयात हलवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. याबरोबरच आकाश

नंबर है 02240024662, अंग्रेजी में 02240024662। इसके अलावा 02

श्रोतेहो नमस्कार. आताचं पण विविध भारतीचं प्रसारण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख 1948 अर्थात 8 मे 2026. सायंकाळचे 5 वाजलेत. आजच्या प्रसारण सभेत सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी निलेश कारेकर. श्रोतेहो, एक नजर टाकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषेवर. या रूपरेषेनंतर लगेचच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 ऐकू शकाल पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाची सेवा गुणवत्ता याविषयी डॉ सुमेधा नाईक यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला. सादरकर्ते आहेत डॉ दीपक ठमके. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीत तर 6:30 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. दरम्यान 6:25 ऐकू शकाल उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आजचा सुविचार. सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणी.

च्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. मंडळी, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. एफ एम ध्वनी लहरी 103.6 मेगा हर्ट्ससह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:02 होत आहेत. चला तर सुरुवात करूया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाला. मंडळी, चाहूल हा शब्द आज आपण या शब्दावर विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. चाहूल म्हणजे येणाऱ्या काळाची लागलेली कुणकुण. काल आपल्या सिंधुदुर्गात आपण निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार अनुभवला. सकाळपासून कडाक्याचं ऊन अंगाची लाही लाही करत होतं आणि अचानक आभाळ भरून आलं. तप्त मातीवर पावसाचे थेंब पडले. उन्हाच्या चटक्यानंतर मिळालेली ही पावसाची चाहूल किती सुखा होती ना. ऐकूया देवघर या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 89.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर.
5: श्रोती हो, कालच्या त्या रणरणत्या उन्हात जेव्हा ढगांनी गर्दी केली तेव्हा मनात पहिली पाल चुकचुकली ती पावसाच्या चाहुलीची. म्हणतात ना, धरणीनं ओढ भरली की आभाळही पाझरतं. उन्हाच्या काहिलीनंतर पावसाच्या पहिल्या सरीची लागलेली ती ओढ म्हणजेच चाहूल. तप्त झाली होती काया उन्हाच्या झळांनी, पण सुखावून गेली ही धरणी पावसाच्या पहिल्या गाण्यांनी. ऐकूया धर्मकन्या या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

0: कमी वेळात जास्त नफा,
1: बस एका क्लिक वर कमाल हसला।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: बदला बदला सवय बदला।
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।
6: ओव्हरऑल फोकस न करता त्यातला स्पेसिफिक विषय मी निवडला, हॉटेल व्यवसाय। आणि हॉटेल व्यवसायात सुद्धा अगदी छान विषय निवडला, तो म्हणजे सेवा गुणवत्ता।
7: श्रोते हो, पर्यटन म्हणजे अनुभव आणि त्या अनुभवांची गुरु किल्ली म्हणजे सेवा गुणवत्ता। हॉटेल व्यवसायातील बदलत्या अपेक्षा, आव्हानं आणि उपाय या विषयावर खास संवाद ऐकायला विसरू नका। शुक्रवार दिनांक 8 मे आणि शनिवार दिनांक 9 मे रोजी सायंकाळी 5:30 पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाची सेवा गुणवत्ता या विषयी डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद नक्की ऐका। आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून सादर करते डॉक्टर दीपक ठमके।
8: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोक वारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून। प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर।
9: श्रुती हो, आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत आणि आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि विचार करतोय चाहूल या शब्दाचा। सिंधुदुर्गाच्या मातीचा गुणच असा आहे की इथला पाऊस न सांगता येतो आणि मध्येच बरसतो आणि तृप्त करून जातो। कालचं ते ऊन आणि त्यानंतर आलेला तो गारवा ही तर सृष्टीच्या नव्या रूपाची चाहूल होती। चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो ना, तशीच ओढ काल प्रत्येक कोकणवासियाला लागली होती पावसाची। चकाकत ऊन आणि अचानक पावसाची सर चाहुलीनं तिच्या हर्षली ही सृष्टी आणि सुखावलं प्रत्येकाचं घर। ऐकूया सुधीर मोगे यांचं गीत, श्रीकांत तेलंग यांचं संगीत, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा युगल स्वर, चित्रपट चटक चांदणी।

0: तू खुल्या दिलान अशी खुल्या दिलान
1: लवकर टिफिन पॅक करा राजू मोबाईल सोड
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे रिफंड नाही आलाय आला लगेच कॉल करतो
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर
2: तुम्ही तर वाचवलं ताई
1: कामापासून नाही
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल
5: हॅलो
6: राजेश जी मी पोलीस चौकीतून बोलतोय
5: पुन्हा
6: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात दुसऱ्या खोलीत जा एकटे तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले चांगलेच अडकाल
7: 10 लाख द्या वाचाल
5: सर एवढे कुठून आणणार
7: एक लिंक पाठवली आहे सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा बाकी नंतर
5: सर 2 लाख
8: काय झालं बाबा
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत
6: अरे
5: ठेवला
8: बाबा घाबरू नका डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं हे सगळं फ्रॉड आहे
5: फ्रॉड
8: पोलीस बँक आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल
9: आरबीआय सांगते
10: जाणकार बना सतर्क राहा
11: एक तर डायरेक्ट उत्पन्न काही लोकांचं वाढणार आहे आणि उरलेल्या सगळ्यांचं इनडायरेक्ट उत्पन्न वाढणार आहे कारण आलेला पर्यटक इथं काही ना काही खरेदी करणार आहे
12: श्रोते हो पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय सेवा गुणवत्ता या मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकूया शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सादर करते डॉक्टर दीपक ठमके
13: रसिक श्रोते हो देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर
14: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM band 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी
15: रसिक हो आपण आनंद घेत आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा श्रोते हो जीवनात जेव्हा कष्टाचं ऊन सोसावं लागतं ना तेव्हाच यशाच्या पावसाची चाहूल लागते एक लक्षात ठेवा ज्याच्या कष्टाला घामाचा वास येतो ना त्याच्याच नशिबाला यशाचा सुवास

उन्याच्या चटक्यांनी घाबरून न जाता ध्येयाकडे वाटचाल करत राहा. कष्ट करणाऱ्याला कधीच कशाची भीती नसते, कारण अंधारानंतर येणाऱ्या प्रकाशाची त्याला चाहूल लागलेली असते. ऐकूया आनंद मोडक यांच्या संगीत साथीनं सुधीर मोघे यांची रचना, आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या स्वरात. चित्रपट चौकट राजा.

0: हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती

0: एक तर डायरेक्ट उत्पन्न काही लोकांचं वाढणार आहे आणि उरलेल्या सगळ्यांचं इनडायरेक्ट उत्पन्न वाढणार आहे, कारण आलेला पर्यटक इथं काही ना काही खरेदी करणार आहे.
1: श्रोते हो, पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय सेवा गुणवत्ता या मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकूया शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: एक तर डायरेक्ट उत्पन्न काही लोकांचं वाढणार आहे आणि उरलेल्या सगळ्यांचं इनडायरेक्ट उत्पन्न वाढणार आहे, कारण आलेला पर्यटक इथं काही ना काही खरेदी करणार आहे.
1: श्रोते हो, पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय सेवा गुणवत्ता या मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकूया शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

0: तून PhD करायची होती.
1: अच्छा
0: आणि मी इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2009 साली मी इथे कॉलेजला जॉईन झाले. जॉईन झाल्याच्या नंतर ज्या वेळेला इकडे तिकडे आपण फिरतो त्यावेळेला लक्षात आलं की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे, परंतु त्या मानानं हॉटेल व्यवसायाची त्यावेळेला प्रगती तितकीशी दिसत नव्हती. तर मला असं वाटलं की या विषयावरच आपण काहीतरी काम केलं पाहिजे. मग फक्त पर्यटन क्षेत्रावरती ओव्हरऑल फोकस न करता त्यातला स्पेसिफिक विषय मी निवडला हॉटेल व्यवसाय. आणि हॉटेल व्यवसायात सुद्धा अगदी छान विषय निवडला तो म्हणजे सेवा गुणवत्ता. कारण सेवा गुणवत्तेवरती आपल्याकडे संशोधन देखील झालेलं नाही आहे आणि त्यावरती असं काम कुणी केलेलं नाही किंवा त्याचं प्रशिक्षण आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं उपलब्ध नाही आहे. आपल्याकडे सध्या काही हॉटेल मॅनेजमेंटची काही कॉलेजेस आहेत, कॅटरिंगच्या संदर्भातली कॉलेजेस आहेत, पण सर्व्हिस क्वालिटी या विषयावरती हॉटेल व्यवसायाचा फोकस तेवढासा झालेला नाही हे लक्षात आलं. आणि मला असं वाटतं जिथं मी राहते त्या समाजाशी त्या मातीशी माझी नाळ अजून घट्ट व्हायला पाहिजे. मी मूळची आहे इचलकरंजीची म्हणजे कोल्हापूरची आहे, पण इथं आल्याच्या नंतर इथला जो माणूस आहे तो इथलाच कायमचा होऊन जातो असं वाटतं मला की माझा जन्म देखील इथंच झालेला आहे. तर मला वाटतं की मी या मातीशी देणं लागते. जो निसर्ग माझ्या आजूबाजूला आहे तो निसर्ग जपला पाहिजे आणि मग त्या माध्यमातनं पर्यटन कसं हे करता येईल, त्यात काय हातभार लावता येईल, म्हणून हा विषय मी निवडला.
1: खूपच छान. वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची ही प्रेरणा निश्चितच महत्त्वाची आहे मॅडम. पर्यटनाच्या विकासासाठी तुम्ही अभिनव उपक्रम राबवता, त्याबद्दल काय सांगाल?
0: गेली 5 वर्ष आम्ही कॉलेजमध्ये एक उपक्रम राबवतो पर्यटन सप्ताह या नावाने. तर पूर्ण 27 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबरपर्यंत 7 दिवस कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतो आणि दरवर्षी या पर्यटन सप्ताहाची एक संकल्पना ठेवतो. जसं 1 वर्ष जबाबदार पर्यटन ही संकल्पना होती. गेल्या वर्षीचा जो पर्यटन सप्ताह झाला तर त्याची कल्पना होती की किल्ला पर्यटन. कारण गेल्याच वर्षी आपल्या सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला आणि याबरोबर इतर किल्ले यांना मराठा साम्राज्यातील किल्ले म्हणून त्यांना युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईटचं प्रमाणपत्र लाभलं. तर त्यामुळे आम्ही हा विषय निवडला होता. मग जो विषय निवडला जातो त्या विषयाचे सगळे अँगल्स जे आहेत ते त्या 7 दिवसामध्ये कसे कव्हर होतील हे आम्ही बघतो. म्हणजे समाज आणि कॉलेज आणि विद्यार्थी हे सगळे एकत्र आले पाहिजेत अशा पद्धतीचा हा सप्ताह असतो. याच्यामध्ये दरवर्षी त्या संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या एका डेस्टिनेशनला पण आम्ही भेट देतो. जसं आम्ही पहिल्या वर्षी निवती किल्ल्याला भेट दिली होती. निवती किल्ला आज देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांपैकी सुद्धा फार तर 10 किंवा 15% लोकांना माहिती असेल किंवा ते जाऊन प्रत्यक्ष तिथे आलेले असतील. आता सुद्धा निवतीची म्हातारीची चूळ खूप प्रसिद्ध आहे पण निवती किल्ल्याला भेट देणारे लोक कमी आहेत. तर अशी जी हिडन डेस्टिनेशन्स आहेत अशांना आम्ही भेट देतो. 1 वर्ष आमच्याकडे फोक टुरिझम ही संकल्पना आम्ही राबवली. मग त्याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे तर ठाकर समाजाची चित्रकथी ही कला आहे. तर त्यांच्या म्युझियम्सना आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना घेऊन आम्ही भेटी दिल्या. त्याच्यामध्ये एक आम्ही क्विझ सुद्धा घेतो, ऑनलाईन क्विझ असते. त्याच्यामध्ये जगभरातलं कुणी सुद्धा सहभागी होऊ शकतं आणि त्या संकल्पनेतलं पर्यटन काय आहे हे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यात नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे सेमिनार सुद्धा कॉलेजमध्ये कंडक्ट करतो. तर हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की कॉलेजच्या वतीनं आम्ही काही कोर्सेस ऑर्गनाइज करतो.
1: अच्छा.
0: कारण जो विद्यार्थी आमच्याकडे येतो तो BA BCOM BSc साठी येणारा विद्यार्थी आहे. तर त्याला नोकरी पुढे भविष्यामध्ये या पर्यटन क्षेत्रात आणि हॉटेल व्यवसायामध्ये मिळणार आहे. तर तो इक्विप्ड असला पाहिजे. आमच्याकडून पदवी घेऊन बाहेर पडताना त्याच्याकडे ही प्रमाणपत्र असली पाहिजे जेणेकरून तो या हॉटेल व्यवसायात जाईल, पर्यटन क्षेत्रामध्ये जाईल आणि तिथे तो चांगल्या पद्धतीनं नोकरी करू शकेल किंवा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकेल. तर आत्ताच आम्ही एक कोर्स घेतला, हेरिटेज टूर गाईड कोर्स घेतला. त्याच्या अगोदर आम्ही एक कॅटरिंग सर्व्हिसेसवरती कोर्स घेतला होता. रूम अटेंडंट विषयी एक कोर्स घेतला होता. आत्ता एक प्लंबिंगचा कोर्स घेतला. जे या व्यवसायाचे सगळे अँगल्स आहेत ते सगळे अँगल्स या कोर्सेसच्या माध्यमातून कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एकदा आम्ही पर्सनॅलिटी ग्रूमिंगचा कोर्स घेतला. कारण व्यवसायामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून ज्या मुली काम करतात त्या मुलींचं ग्रूमिंग कसं असलं पाहिजे, त्यांचा ड्रेसअप कसा असला पाहिजे, मेकअप बेसिकसुद्धा त्यांना करता आला पाहिजे. पण त्यात भडकपणा असता कामा नये. कारण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही खूप नाजूक इंडस्ट्री

0: आहे तिथं थोडंसं जरी हे झालं की तुमच्या कम्युनिकेशनमध्ये फरक पडतो. तर ह्या सगळ्या पद्धतीनं कोर्सेसच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आणि पर्यटन क्षेत्र या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करतो. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो.
1: खरंच खूप छान उपक्रम मॅडम तुम्ही सांगितलात. बरं, आता तुमच्या संशोधनाकडे वळूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाच्या सेवा गुणवत्तेचा अभ्यास करताना कोणकोणत्या समस्या तुम्हाला आढळल्या मॅडम?
0: बरोबर. एक तर आपला जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये 8 तालुके आहेत आणि त्याची 2 टोकं आहेत. एक इकडे आहे वैभववाडी आणि खाली आहे दोडामार्ग. हॉटेल्सचं केंद्रीकरण सगळं झालेलं आहे मालवण, तारकर्ली, सिंधुदुर्ग आणि आता काही प्रमाणामध्ये शिरोडा, वेंगुर्ला ह्या भागात थोडंसं देवगड साईडला झालेलं आहे. तर असं केंद्रीकरण असताना त्यातनं हॉटेल ह्या शब्दाचा अर्थ जनरली लोक आपण काय घेतो, रेस्टॉरंट घेतो. या संशोधनामध्ये किंवा जगभर मान्य असलेला हॉटेलचा अर्थ आहे अकॉमोडेशन फॅसिलिटी कुठे कुठे आहे गेस्टसाठी, राहण्यासाठी किंवा पर्यटकांसाठी, त्याला आपण हॉटेल व्यवसाय म्हणतो. पर्यटकांना त्या त्या सीझनला गाठणं, कारण आपल्याकडे सीझनला पर्यटन चालतं, म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत चालतं, नंतर आता परीक्षांचा कालावधी संपल्याच्या नंतर चालतं, मग हे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतं पर्यटन. ऑफ सीझनला पर्यटक भेटत नाहीत. त्याच सीझनमध्ये हॉटेल व्यावसायिकसुद्धा खूप घाईत असतात, तर त्यांच्याकडनं त्यांची मतं जाणून घेणं हा एक मोठा प्रॉब्लेम त्यामध्ये होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या नक्की काय घेऊन आल्यात मॅडम, सर्व्हेसाठी आल्यात काय आहेत, ह्या इन्शुरन्स एजंट आहेत काय आहेत, त्यांना कशाला माहिती हवी आहे. म्हणजे काही हॉटेलमध्ये असं झालं की मला उभं पण नाही केलं, नाही आम्ही माहिती नाही देणार, पण काही हॉटेलमध्ये इतका छान अनुभव आला की त्यांनी मला जेऊ खाऊ घातला. अगदी म्हणजे खरोखर ज्याला आपण हॉस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य म्हणतो त्याचा अनुभव मला आला. दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता प्रवास. वैभववाडीच्या टोकापासून दोडामार्गच्या टोकापर्यंत प्रवास करणं, अगदी तारकर्ली देवबागला जायचं म्हटलं तरी ट्रॅफिक जामचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. तर या सगळीकडे मी स्वतः ड्राईव्ह करून सगळा हा प्रवास केला आणि मी 100 हॉटेल्सशी, 429 पैकी 100 हॉटेल्सच्या ओनर्सशी, मॅनेजमेंटशी, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि जवळपास 800 पर्यटकांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी 600 पर्यटकांच्या मुलाखतींचा या सगळ्या प्रश्नावलीची जी उत्तरं आली, रिस्पॉन्सेस आले, त्याचा वापर मी या संशोधनासाठी केला. पण 99% हॉटेल व्यावसायिकांनी ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आणि त्याच्यामुळे हे संशोधन शक्य झालेलं आहे.
1: म्हणजे या समस्या ऐकून या क्षेत्रात अजून सुधारणा करण्याची गरज स्पष्ट होते मॅडम. मुळात सेवा गुणवत्ता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तर मॅडम, पर्यटन आणि हॉटेल व्यवसायामध्ये सेवा गुणवत्ता म्हणजे नेमकं काय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायातील सेवा गुणवत्तेच्या बाबत सगळ्यात चांगली गोष्ट कोणती?
0: तर परशुरामन नावाचे शास्त्रज्ञ, ते एक, त्यानंतर झैतमल आणि बेरी ह्या तिघांनी 1991 साली सेवा गुणवत्तेची व्याख्या केली की जो कस्टमर आहे, जो ग्राहक आहे, त्या ग्राहकाची तुमच्या सर्व्हिसबद्दल एक अपेक्षा आहे की माझ्या सर्व्हिस प्रोव्हायडरनी मला अमुक अमुक अमुक प्रोव्हाइड करेल अशी एक अपेक्षा आहे. त्याच्यानंतर तो ती सर्व्हिस वापरतो, घेतो, कन्झ्युम करतो आणि त्याच्यानंतर त्याचं प्रत्यक्ष जे मत तयार होतं त्याला आपण परसेप्शन असं म्हणतो. म्हणजे ग्राहकाची एक्सपेक्टेशन, अपेक्षा आणि त्याला अनुभवांती आलेलं परसेप्शन किंवा त्यानुसार झालेलं त्याचं मत, ह्या दोन्हीतलं जे अंतर आहे, ती जी गॅप आहे, त्या गॅपला सर्व्हिस क्वालिटी असं म्हणतात आणि परशुरामन सरांनी हे गॅप मॉडेल सर्व्हिस क्वालिटीचं मांडलं. तर यातले जे डायमेन्शन्स आहेत, पहिलं डायमेन्शन आहे टँजिबिलिटी. तर टँजिबिलिटी म्हणजे काय? तर टँजिबल गोष्टी, भौतिक गोष्टी ज्याला आपण टच करू शकतो किंवा काय. तर हॉटेलच्या बाबतीत हे काय आहे टँजिबिलिटी म्हणजे? तर तुमचे इक्विपमेंट जे आहेत ते अप टू डेट इक्विपमेंट्स आहेत का? तुमच्याकडच्या ज्या फॅसिलिटीज सगळ्या आहेत किंवा अमेनिटीज आहेत त्या व्हिज्युअली अपिलिंग आहेत का? म्हणजे बघा, हॉटेलच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर सुंदरपैकी बेडशीट पांढरी शुभ्र घातलेली असेल, त्या टॉवेलची घडी खूप छान करून घातलेली असेल, तिथे एखादं वेलकमचं कार्ड असेल तर पर्यटक नक्कीच खुश होणार आहे, नक्कीच तिथे चांगलं परसेप्शन त्याचं होणार आहे. तुमच्याकडचे जे एम्प्लॉईज आहेत ते जर वेल ड्रेस्ड असतील, कंपोज्ड असतील, त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर नक्कीच तिथे पुन्हा एकदा ग्राहकाचं परसेप्शन चांगलं होणार आहे. तुमच्या हॉटेलची जी काही कॅटेगरी तुम्ही सांगता त्या त्या कॅटेगरी प्रमाणे फॅसिलिटीज आहेत.

का. उदाहरणार्थ तुम्ही हॉटेल म्हणता की 3 स्टार आहे किंवा 5 स्टार आहे, तर मग 5 स्टार हॉटेलला स्विमिंग पूल असायला हवा, 5 स्टार हॉटेलमध्ये ठराविक नंबर्सच्यावरती रूम्स असायला हवे, त्याचं ब्रँडिंग केलेलं असायला हवं, हे सगळं केलेलं आहे का. जर होमस्टे आपण म्हणत असू, मग होमस्टेप्रमाणे होमली वातावरण तिथं आहे का, घरचं अन्न तुम्ही तिथं देताय का, किंवा ऑर्डर घेऊन तुम्हाला काय घावणे चटणी हवं आहे, आमरस हवं आहे, मोदक हवं आहे, शिरवाळे हवेत, ते तुम्ही तिथं देताय का. सो हॉटेलचं जी काही कॅटेगरी तुम्ही सांगाल त्या फॅसिलिटीज तिथं असल्या पाहिजेत. तुम्ही जर सांगितलं तुमच्या हॉटेलच्या नावामध्ये रिसॉर्ट आहे, तर रिसॉर्टसारखा एरिया तुमच्या हॉटेलचा आहे का. तुम्ही लॉज नुसतं म्हटलेलं असेल तर ठीक आहे, राहण्यासाठी फक्त रूम. पण ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, बुटीक हॉटेल आहे, जसं सावंतवाडीचं राजवाड्यातलं हॉटेल आहे, तर ते एक प्रकारचं बुटीक हॉटेल आहे. तर जे नावामध्ये सांगताय किंवा कॅटेगरीमध्ये सांगताय त्या सगळ्या फॅसिलिटीज तिथे असल्या पाहिजेत. तर हा सगळा जो फॅक्टर किंवा डायमेन्शन आहे तो म्हणजे झाला टँजिबिलिटी. तुमच्या हॉटेलचं लोकेशन सुद्धा मॅटर करतं. तुम्ही जर त्यामध्ये लिहिलेलं आहे की आमचं हॉटेलमधून सी व्ह्यू दिसतो, आता सी व्ह्यू हा डोंगरावरून सुद्धा आपल्याकडे कित्येकदा दिसतो आणि समुद्राच्या पासून 100 मीटर अंतरावरती पण सी व्ह्यू दिसतो, तर तो नक्की काय लोकेशन तुमचं आहे ते सुद्धा मॅटर करतं. आता दुसरा फॅक्टर जो आहे तो आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटीमध्ये तुम्ही किती वेळेवरती सगळ्या सेवा देताय. जेवणाला तुम्ही सांगितलं की जेवणाची ऑर्डर दिलीत आणि 20 मिनिटात जेवण येईल, तर 20 मिनिटात खरोखर जेवण तुम्ही देताय का, की 20 मिनिटं सांगताय आणि जेवण प्रत्यक्षात अर्ध्या तासानंतर येत आहे. कशी तुमची ही सर्व्हिस आहे ते ह्यामध्ये महत्त्वाचं आहे. पर्यटकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची तुमची किती इच्छा आहे हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं आहे. समजा एखादा पर्यटक रात्री 2 वाजता तुमच्याकडे पोहोचला, तो उपाशी तपाशी आलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे, तर तुम्ही 2 वाजता त्याला काय देऊ शकता. तुमचं किचन सगळं बंद झालेलं आहे, पण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची तुमची इच्छा आहे का. असेल तर तुम्ही त्याला दूधसुद्धा गरम करून देऊ शकता, तुम्ही त्याला चहा बिस्किट देऊ शकता, तुम्ही त्याला सांगू शकता की ब्रेड ऑमलेट मी करून देतो. तुमचा विलिंगनेस किती आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे डिपेंडेबल सर्व्हिस. म्हणजे काय, तुम्ही ज्या सेवा देताय ना त्यावर आम्ही अवलंबून राहू शकतो का. आता हे केवळ हॉटेलबद्दल नाही, पर्यटन व्यवसायाबद्दल इतर पण अवलंबून आहे. समजा लांबून पर्यटक तुमच्या स्कूबा डायव्हिंगचं बुकिंग करून आलेला आहे, तर त्याच्या मनामध्ये सेफ्टीचा एक कन्सर्न आहे. त्याला ती खात्री असली पाहिजे की मी इथं स्कूबाला जाणार तर मला व्यवस्थित सुखरूप मी वरती व्यवस्थित येणार, मला कुठलाही धोका पोचणार नाही. तर त्या स्कूबावाल्यावरती माझा विश्वास पाहिजे, तो सर्व्हिस ती डिपेंडेबल आहे की नाही. मग हे कशावरून कळणार, तर तुमच्या मटेरियलवरून, प्रिंट मटेरियल, कम्युनिकेशन मटेरियल जे आहे, तुम्ही जे काही बोर्ड लावलेले आहे, तुम्ही लाईफ जॅकेट पुरवता, तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता, या सगळ्यातून ते समजणार. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर आहे रिस्पॉन्सिव्हनेस. तुम्ही किती जलद प्रतिसाद देता पर्यटकांना. तुम्हाला फोन येऊन गेलेला आहे, त्यांनी रूमची चौकशी केलेली आहे आणि तुम्ही सांगता की हां रूम रिकाम्या आहेत का, मी विचारून सांगतो, किती लवकर तुम्ही त्यांना कॉल करता. किंवा रिसेप्शनला समोरून पर्यटक आलेला आहे आणि जो रिसेप्शनिस्ट आहे तो व्यस्त आहे ऑलरेडी, तो दुसऱ्या पर्यटकाशी बोलतोय, ते बोलत असताना तो या पर्यटकाशी फार वेळ बोलू शकत नाही, पण त्यांनी किमान सांगितलं पाहिजे सर तुम्ही बसा, ह्या सरांचं झालं की मी तुमच्याशी बोलतो. सो धिस इज रिस्पॉन्सिव्हनेस. त्याच्यानंतर आहे की जे बिझी आवर्स असतात, ज्यावेळेला पीक पिरियड असतो त्यावेळेला तुमच्याकडे एम्प्लॉईज अवेलेबल आहेत की नाही. बऱ्याचदा आपल्याकडे हा प्रश्न निर्माण होतो की जेवायला खूप लोक आलेत, रूममध्ये खूप लोक आलेले आहेत, किंवा वॉटर स्पोर्ट्सला खूप लोक आलेले आहेत आणि आपल्याकडे मग एम्प्लॉईज कमी असतात आणि मग खूप धावपळ होते, तर त्यावरती सुद्धा तुमचा रिस्पॉन्सिव्हनेस जो आहे तो मेजर केला जातो. पुढचा जो फॅक्टर आहे ॲश्युरन्सचा, खात्री पाहिजे तुम्हाला. तुमचे जे एम्प्लॉईज आहेत त्या पर्यटकांना तुमच्या एम्प्लॉईजवरती भरोसा वाटला पाहिजे की मी जी काय माहिती विचारतोय तो हा माणूस तो योग्य माहिती देतोय, योग्य मार्गदर्शन करतोय. एम्प्लॉईजशी वागताना सेफ्टी वाटली पाहिजे. समजा आपण एखाद्या एम्प्लॉईच्या सोबत तो कुठेतरी आपल्याला सोडायला आलाय, रात्रीचे 11 वाजले किंवा रात्री 10 वाजता पिकअप करायला एअरपोर्टवरती आलाय, तर त्याच्याबद्दल त्याला सेफ्टी पर्यटकाला वाटली पाहिजे. एम्प्लॉईचा पोलाइटनेस, नम्रतेनं किती आपण बोलतो. आपली मालवणी भाषा ही गोड आहे, पण काही वेळेला समोरच्या माणसाला त्यातला कन्सर्न किंवा त्यातला गोडवा किंवा त्यातला जरा जवळीक आहे ती नाही समजू शकत, तर थोडंसं तुम्ही पर्यटकाला आधी

0: समजून घेतलं पाहिजे आणि मग भाषा त्या पद्धतीनं वापरली पाहिजे. किंवा काही वेळेला गडबडीच्या वेळेला आपण खूप घाईमध्ये असतो आणि मग पर्यटकांना नीट उत्तर नाही देऊ शकत, तर ती नीट उत्तर आपल्याला देता आली. कितीही घाई असली तरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखरही असली पाहिजे. त्यानंतर त्या त्या ठिकाणची जी मॅनेजमेंट असते त्या मॅनेजमेंटनी तुमच्या एम्प्लॉईजना ॲश्युरन्स देणं हे सुद्धा यामध्ये येतं. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे एम्पथी. त्या पर्यटकाच्या भूमिकेत जाऊन तुम्ही त्याच्या समस्या समजून घेताय का, त्या प्रत्यक्षात सोडवताय का आणि त्याला सर्व्हिस डिलिव्हरी देताय का. पण त्याला माहीत नाही इथले टॅक्सीज कुठे आहेत, रिक्षावाल्यांचे नंबर नाहीत, तर त्यावेळेला ते रिक्षावाल्यांचे नंबर देणं, रिक्षावाल्याला सांगणं की अमुक पर्यटकाला पिकअप करा किंवा ड्रॉप करा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एम्पथीमध्ये येतात. ही सर्व्हिस क्वालिटीची महत्त्वाची डायमेन्शन्स आहेत आणि या डायमेन्शन्सच्या आधारे पर्यटकांची अपेक्षा आणि पर्यटकांचं प्रत्यक्ष अनुभवांती झालेलं मत जे आहे याच्यावरती ही सेवा गुणवत्ता ठरते. आता यातला दुसरा भाग प्रश्नाचा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्यातली सगळ्यात गोष्ट चांगली कुठली आहे, तर सगळ्यात रिमार्केबल गोष्ट पर्यटकांनी जी उल्लेख केलेली आहे ती म्हणजे महिलांची सुरक्षितता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचं म्हणणं आहे की आम्ही रात्री 2 वाजता आलो तरी सुद्धा आम्ही महिला जरी एकट्याच असलो, ग्रुप आमचा महिलांचा असला तरी आम्ही त्या हॉटेलपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो, आमच्यासोबत कुणीही नसलं तरी आम्ही जाऊ शकतो. इथला हा आणि ही जिल्हा म्हणून आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की रिक्षानं जा, कारनी जा, टॅक्सीनं जा किंवा पायी जा, पायीसुद्धा तुम्ही गेलात चालत कुठेही तरीसुद्धा इथे कोणालाही असुरक्षित वाटणार नाही, ही टॉप मोस्ट गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे टँजिबिलिटीतला लोकेशन, हा जो फॅक्टर आहे आमच्याकडचे समुद्र किनारे, आमच्याकडच्या माड्यांच्या बागा, आमच्याकडचा जो सगळा सौंदर्याचा नजारा आहे आणि तुम्ही गुगल मॅपवरून जरी बघितलं तर सगळं हिरवंगार आमच्याकडे दिसेल हे जगामध्ये कुठेही सापडणार नाही. तर या बाबतीमध्ये पर्यटक खूप समाधानी आहेत आणि त्या बाबतीत सेवा गुणवत्तेच्या बाबतीत पर्यटकांनी आपल्याला 100 पैकी 100 मार्क दिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही.
1: खूप छान तुम्ही मॅडम माहिती दिली आहे. आजचा ग्राहक अधिक जागरूक झाला आहे, तर ग्राहकांच्या अपेक्षा गेल्या काही वर्षात कशा बदलल्या आहेत याविषयी मॅडम काय सांगाल?
0: जसं जसं इंटरनेटमध्ये पेनेट्रेशन इंटरनेटचं वाढलेलं आहे, लोकांच्या हातात स्मार्टफोन्स आले, मग त्याच्यामध्ये गुगल मॅप आलं, वेगवेगळ्या वेबसाईट्स आल्या, त्याच्यानंतर इंटरनेटवरचे जे ट्रॅव्हल ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जसं गो आय बिबो असेल किंवा एक्सिगो असेल किंवा मेक माय ट्रीप असेल, ट्रीप ॲडव्हायझर सारखे प्लॅटफॉर्म्स आले, ते आल्याच्या नंतर लोकांना सहज घरात बसून जगभरातल्या हॉटेल्सची, त्याच्यानंतर जगभरच्या पर्यटन स्थळांची माहिती मिळायला लागली. तिथंपर्यंत पोहोचायचं कसं हे सगळं इझिली मिळायला लागलं. त्याच्यामुळे यातला जो अपेक्षांचा फॅक्टर आहे, ग्राहकांच्या अपेक्षा आणि परसेप्शन असं जे आपण म्हणतो तो अपेक्षांचा फॅक्टर खूप जास्त वाढलेला आहे. ते लोक वेबसाईट चेक करतात. वेबसाईटमध्ये तुम्ही मगाशी जसं सीव्हीचं उदाहरण सांगितलं, तर सीव्ही कुठून दिसतोय, किती अंतर आहे समुद्रापासून हे मोजून ते येतात. त्यामुळे तिथे आपण खोटं अजिबात बोलता कामा नाही किंवा खोटी आश्वासनं लोकांना देऊन उपयोग नाही. फूडबद्दलच्या ग्राहकांच्या अपेक्षा बऱ्याच बदललेल्या आहेत. म्हणजे त्यांना मालवणी जेवण, ऑथेंटिक जेवण आता हवं आहे. पण पर्यटकांच्या सोबत जी लहान मुलं असतात त्या लहान मुलांना मात्र मालवणी थाळी ती त्यांना खायला जमतेच असं नाही. किंवा मुलांचे जिभेचे पॅलेट्सच बदललेले आहेत की त्यांना आमच्याकडचं जेवण जे आहे ते जेवण आवडेलच असं नाही. तर त्यांना आवडेल असं काय देता येईल ह्याचा पण आपल्याला इथे विचार करायला पाहिजे. लोकांच्या रूममधल्या ज्या सोयी आहेत त्याच्याबद्दलच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. एअर कंडिशनिंग हवं आहे, म्हणजे जरी वारं येत असलं तरीसुद्धा काही वेळेला एअर कंडिशनिंग हवं आहे. लोकांच्या काही स्टेटसच्या कल्पना पण आता बदललेल्या आहेत. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या कल्पना बदललेल्या आहेत. किंवा रेटिंग चेक करून जाणं, हॉटेलला व्हिजिट करणं किंवा एखाद्या पर्यटन स्थळाला व्हिजिट करणं हे वाढलेलं आहे. सोशल मीडियामुळे इन्फ्लुएन्सर्स ज्या पर्यटन स्थळांची माहिती देतात त्या पर्यटन स्थळांना जाण्याची संख्या पर्यटकांची वाढलेली आहे. दुसरं त्याच्यात एक थोडीशी गॅप आहे की जे इन्फ्लुएन्सर्स रेकॉर्डिंग करतात ते ड्रोन शॉट्स वगैरे घेतलेले असतात, त्याच्यामध्ये एडिटिंग केलेलं असतं. प्रत्यक्षात ते पर्यटन स्थळ ते सुंदर असतंच, नक्की असतं, पण तुम्ही जो अप्पर स्काय व्ह्यू बघता तो स्काय व्ह्यू तुम्हाला खालून दिसणार नाहीये. तर त्या अपेक्षा सुद्धा पर्यटकांनी सुद्धा स्वतःला थोडंसं सांभाळून हे केलं पाहिजे की तिथं जाऊन मला 90% सुद्धा असू शकतं ह्याचं भान एक पर्यटकांनी पण बाळगलं पाहिजे.
1: नक्कीच ग्राहकांच्या बदललेल्या अपेक्षा उद्योगासाठी एक आव्हानच आहेत मॅडम. आता या पार्श्वभूमीवर मॅडम सेवा गुणवत्ता राखताना उद्योगासमोर कोणती मोठी आव्हानं आहेत, आणि तसंच स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या बाबींवर भर द्यायला हवी?
0: बरोबर, आपण जे दोन मुद्दे नेहमी सातत्याने म्हणतोय, ग्राहकांचे एक्सपेक्टेशन आणि ग्राहकांचं परसेप्शन, ह्या दोन्ही मॅनेज करणं, ह्याची मुळात दृष्टी हॉटेल व्यावसायिकांकडे असायला हवी किंवा कुठल्याही पर्यटन व्यावसायिकडे ती असायला हवी. मग ग्राहकांच्या अपेक्षा कशा मॅनेज करायच्या, तर तुमचं जे प्रिंट मटेरियल आहे, तुमची जी जाहिरात आहे, तुमचे जे होर्डिंग्स लावलेले आहेत, तुम्ही ग्राहकांना बुकिंग करण्या अगोदर तुमच्याशी जो काही संवाद होता, या सगळ्या संवादातून त्यांनी त्या अपेक्षा मॅनेज केल्या पाहिजेत. तर ग्राहकाला पूर्ण कल्पना देणं, ट्रान्सपरन्सी बाळगणं हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. मग परसेप्शन कसं मॅनेज करायचं, तर ग्राहक आपल्याकडे आल्याच्या नंतर त्याला आपण एक छान ठिकाणी आलेलो आहोत, उत्तम हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला चांगली सेवा मिळते ह्याचा अनुभव देणं म्हणजे परसेप्शन मॅनेज करणं. त्याला नवीन काहीतरी अनुभव घ्यायला मिळाला तर तो नक्कीच लगेच ते सोशल मीडियावरती जाऊन टाकणार आहे. तर दुसरं महत्त्वाचं आहे की तुमच्याकडचे जे एम्प्लॉईज आहेत, हॉटेल मालकाची किंवा मॅनेजमेंटची खूप इच्छा आहे की माझ्या हॉटेलमध्ये सर्व्हिस एकदम प्रॉम्प्टली असली पाहिजे, पण त्याच्या मागे असणारी जी सप्लाय चेन आहे ती सप्लाय चेन चांगली असली पाहिजे. समजा ग्राहकाला मासे पाहिजेत, तो रात्री 9 वाजता आलेला आहे आणि तुमच्या फ्रीजमधले मासे संपलेले आहेत, मार्केट तर चालू नसणार आहे रात्री 9 वाजता, तर अशा वेळेला काय करायचं, त्याला 9 वाजता मासे कुठून आणून देता येतील, त्याचं स्टोरेज करता येईल का, काय करता येईल त्या बाबतीत. तर ती सप्लाय चेन ठेवली पाहिजे. आपल्याकडे वेगवेगळ्या भाज्या ह्या सगळ्या बाहेरून येणाऱ्या भाज्या आहेत, मग ह्या बाहेरून येणाऱ्या भाज्या ह्या वेळच्या वेळी उपलब्ध असणं गरजेचं आहे, तर ती सप्लाय चेन स्ट्रॉंग केली पाहिजे. एम्प्लॉईजच्या बाबतीत एम्प्लॉई तुमचे प्रशिक्षित असले पाहिजेत, त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे. त्यांना आलेला ग्राहक हा केवळ तुम्हाला पैसे देण्यासाठी आलेला नाही आहे, तर तो एक अनुभव घेण्यासाठी आलेला आहे याची जाणीव आपल्या एम्प्लॉईजना असली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना काही सगळ्या भाषा येत नसतात. आता आपल्याकडनं परदेशातून येणाऱ्या पर्यटकांचं पण प्रमाण वाढलेलं आहे, तर मग अशा वेळेला काय करता येईल, तर छोटे छोटे साईन बोर्ड्स आपल्याला हॉटेलमध्ये लावता येतील का, किंवा जे दिव्यांगजन आपल्याकडे येतात, मग दिव्यांगजनांसाठी आपल्याला हॉटेलमध्ये त्यांची व्हीलचेअर जाईल अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म आपल्याला, किंवा जे लॅडर्स आहेत जिने नाही चढता येत पण ते प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी बनवता येतील का. वृद्ध व्यक्ती येतात आपल्याकडे, तर वृद्ध व्यक्तींना टॉयलेटमध्ये बसताना आधारासाठी तिथे बार लावणं आधारासाठी, तर अशा गोष्टी आपल्याला करता येतील का. तर हे सगळं करण्याचा जो विचार आहे ना, हा विचार मॅनेजमेंटनी स्वतः बाळगला पाहिजे आणि तो आपल्या एम्प्लॉईजमध्ये उतरवला पाहिजे. तर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. दुसरं मोठं आव्हान आहे ते म्हणजे मेंटेनन्सचं. हॉटेल ही समुद्राकाठी आहेत, तिथे दमटपणामुळे त्या गॅजेट्स खराब होण्याचं प्रमाण जे आहे, भिंतींचा रंग उडण्याचं प्रमाण जे आहे, त्याच्यानंतर जे आपण लिनन वापरतो बेडशीटसाठी टॉवेलसाठी, ते लिननसुद्धा नंतर नंतर खराब होतं, तर ते वारंवार बदलणं, ह्या सगळ्या गोष्टी दरवर्षी हॉटेल मालकांना कराव्या लागतात. तिसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळत नाहीत, हे सगळं त्या हॉटेल व्यावसायिकाला एकत्रित गोष्टी कराव्या लागतात.
1: हे मुद्दे निश्चितच व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक ठरतील मॅडम. श्रोते हो, वेळेअभावी इथेच थांबत आहोत. पुढील भागात आणखी काही प्रश्नांमधून पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाची सेवा गुणवत्ता याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाची सेवा गुणवत्ता याविषयी डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. सादर करते होते डॉक्टर दीपक ठमके. मंडळी, आता ऐकूया एक निवेदन. राष्ट्रीय लोक अदालतीनं नागरिकांना आवाहन केलं आहे की शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन

0: आपल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बँक वसुलीची प्रकरणं, आपसात मिटवता येण्याजोगे फौजदारी गुन्हे, वीज आणि पाणी बिलांचे वाद, कामगारवाद प्रकरणं, भूसंपादन प्रकरणं, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणं, वैवाहिक आणि कौटुंबिक वाद, चेक बाउन्सची प्रकरणं, महसूल आणि इतर दिवाणी दावे आणि नोकरीसंबंधी पगार भत्ती आणि सेवानिवृत्ती लाभांची प्रकरणं, ट्राफिक आणि RTO इत्यादी चलन केसेस, ही सर्व प्रकरणं सामंजस्यानं सोडवली जातील. सर्व पक्षकार, वकील आणि नागरिकांना आव्हान करण्यात येतं की न्यायालयाच्या चक्रा, खर्च आणि मानसिक त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी परस्पर संमतीनं आणि सामंजस्यानं आपले वाद मिटवून शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीला यशस्वी करा. निवेदन संपलं. आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐकूया काही संदेश.
1: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
0: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
1: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
0: मंडळी, आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. आता ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. त्या थेट जाऊया दिल्ली स्टुडिओकडे.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, काल लयींचा, संस्कृतीचा सुरील लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 89.6 MHz वर आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
4: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: मंडळी, आपण ऐकताय नाट्यसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्याला कुणीतरी हवं असतं, आपलं माणसं हवं असतात, ज्याशी हे आपण मनमोकळे बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. जेव्हा आपली जवळची माणसं फक्त सोबत असतात ना, तेव्हा अर्ध्या व्याधी ह्या तिथेच निघून जातात. ऐकूया मामा वरेरकर यांची गीतरचना सुमती टिकेकर यांच्या स्वरात, नाटक सत्तेचे गुलाम.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
5: कमी वेळात जास्त नफा.
0: बस एका क्लिक वर कमाले.
1: हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
7: श्रोते हो, बहुतेक वेळा असं म्हटलं जातंय की कई बार तबियत दवा लेने से नहीं हाल पूजने से भी ठीक हो जाती है. औषधापेक्षा खुशाली हालचाल विचारणं जास्त महत्वाचं असतं, कारण संवाद असेल तर नात्यातली मरगळ ही दूर होते. आपल्या माणसांची काळजी घेणं आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं यातच खरी माणुसकी असते. ऐकूया आशा खाडीलकर यांच्या स्वरात कान्होपात्रा या नाटकातली पदरचना.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, कधी कधी एखादी व्यक्ती आजारी असताना तिला महागड्या उपचारांपेक्षा स्पर्शातली ऊब आणि शब्दातला आधार हवा असतो. प्रेम ही जगातली सर्वात मोठी शक्ती आहे जी मरणासन्न माणसालाही उभारी देऊ शकते. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला काहीतरी शिकवलेलं असतं. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि नात्याचा सन्मान करणं यातच जीवनाचं खरं सार असतं. याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी, सायंकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आजचा सुविचार. श्रोते हो, शनिवार दिनांक 9 रोजी आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. यात संकेतधून, प्रसारण उद्घोषणा, विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 ते 5:00 विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल. 5:00 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. यात प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रमांची रूपरेषा आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 ऐकू शकाल डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद. या संवादाचा भाग दुसरा सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ठीक 6:00 हिंदी समाचार. 6:05 लोकसंगीत. 6:25 रविवार दिनांक 10 कार्यक्रमाची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 ते 11:10 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. ही होती उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोते हो, आता ऐकूया आजचा सुविचार. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवी पाने येत नाहीत. त्याचप्रमाणे संकट आणि संघर्षाला सामोरे गेल्याशिवाय आयुष्यात चांगले दिवस येत नाहीत. याचा मुळात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे झाडाला नवीन टवटवीत पालवी येण्यासाठी जुन्या पानांचा त्याग करावा लागतो ना, तसंच आपल्यालाही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यातील कठीण प्रसंग

श्रोती हो, आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झ जोराने न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. मंडळी, सायंकाळचे 6:30 झाले आहेत. ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम आणि मी आपल्यासोबत निलेश कारेकर. म्हणजे संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, त्यातील पहिलं कडवं जे आहे त्यामध्ये, तुम्ही संत मायेबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. संत केवळ उपदेशक नसतात तर ते साक्षात मायेबाप असतात. तुकोबराय म्हणतात की मी तरी एक सामान्य पतित माणूस आहे, मी तुमची कीर्ती कशी काय गाणार. ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराचे सर्व गुणदोष पोटात घालते, तसेच संत आपल्यावर मायेची पाखर घालतात. ऐकूया शंकर घाणेकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराज यांचा अभंग.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: एक तर डायरेक्ट उत्पन्न काही लोकांचं वाढणार आहे आणि उरलेल्या सगळ्यांचं इनडायरेक्ट उत्पन्न वाढणार आहे, कारण आलेला पर्यटक इथं काही ना काही खरेदी करणार आहे.
5: श्रोते हो, पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय सेवा गुणवत्ता या मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकूया शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका. डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
6: हॅलो.

0: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
0: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले चढकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
1: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
0: अरे
1: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
7: श्रोतेहो, आपण आनंद घेत आहे भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा. मंडळी, ईश्वर संतांच्या रूपानं पृथ्वीवर का येतो बरं? तर आपल्यासारख्या संसारात अडकलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. जेव्हा जेव्हा नीतीचा ऱ्हास होतो ना, तेव्हा संतांचे विचार आपल्याला मार्ग दाखवतात. हा प्रवास आहे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतायत की अवतार तुम्हा धराया करणे, उद्धाराया जन जड जीव. आता ऐकूया मनोहर बुवा शिरवाळकर यांच्या आवाजातली भक्तिरचना.

श्रोतेहो, सुख कुठे आहे? तुकोबराया सांगतात, सुख हे विठ्ठलाच्या नामात आणि भक्तीच्या धर्मात आहे. संतांनी आपल्याला देव देव्हाऱ्या शोधायला नाही, तर विठ्ठल नामाच्या कोळाचाऱ्या शोधायला शिकवलं. ज्या नामानं मनाला शांती मिळते ना, ते नामस्मरण आपण करणार आहोत या अभंगाच्या पुढच्या चरणात. संतांची या वाटे, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ऐकूया ही भक्तिरचना.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 101.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, संत तुकाराम महाराज पुढच्या कडव्यामध्ये म्हणतायत की वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबांचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाचं लाकूड स्वतः झिजतं पण दुसऱ्याला सुगंध देतं. संतांचं आयुष्यही अगदी तसंच असतं बघा. जगाच्या कल्याणासाठी ते स्वतः कष्ट सोसतात पण समाजाला ज्ञानाचा सुगंध देतात. संतांच्या या त्यागाला आणि त्यांच्या अथांग करुणेला वंदन करून ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांची देशभक्तीपर रचना, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

रसिकहो, या रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आता काही जाहिराती आणि संदेश, त्यानंतर प्रादेशिक बातम्यांसाठी जाऊया मुंबई केंद्राकडे. तोपर्यंत निलेशला अनुमती द्या. नमस्कार.

0: मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः

0: वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: फ्रेंड्स, दिनांक 10 मे 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणाअंतर्गत आपण ऐकू शकाल केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये खवखवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS पदाला गवसणी घालणाऱ्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ठीक 7 बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा, अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्के

0: वारी याप्रमाणे मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.07%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे, त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नालाखोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी, शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. TCS धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय, तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत.

0: आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉ एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी.

0: तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी 890 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात दोन प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या दोन राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाहीयेत. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्यात 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
1: 1992 मध्ये पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश, आग्नेय आशियाईचा प्रदेश, हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला. आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला, तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत 25 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत
1: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80 दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जात आहेत आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना, नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातं. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जाते. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्ये निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतो या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकतो आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे

0: $21 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन $30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये खरं तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चाम मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत, हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान, आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियान मधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहे. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरत आहेत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ, भूतान यासारख्या, बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील किंवा आपण जर

0: भूस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी, सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 हे वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझशी वार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख शके 1948, अर्थातच 8 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आधुनिक AI तंत्रज्ञानाकडून कृषी समृद्धीकडे या विषयावर प्राध्यापक गोपाळ शिंदे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज हा पोशिंदा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून स्मार्ट शेतकरी बनत आहे. कष्ट तर आपण सगळेच करतो, पण आता गरज आहे ती कष्टाला बुद्धीची आणि AI सारख्या आधुनिक विज्ञानाच्या जोड देण्याची. कारण हवामान कधी बदलेल, पिकावर कोणती कीड पडेल किंवा

0: बाजारात नेमका काय भाव मिळेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता आपल्या मोबाईलमध्ये लपलेली आहेत आणि AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण निसर्गाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे हा कणा अधूनमधून डळमळीत होताना आपल्याला दिसतो आणि अशा परिस्थितीत मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान आशेचा नवा किरण घेऊन आलं आहे आणि डेटा सेन्सर्स आणि अल्गोरिदमच्या मदतीने शेती अधिक अचूक आणि फायदेशीर आपल्याला कशी करता येईल याविषयीच सखोल अशी चर्चा आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आधुनिक कृषी समृद्धीचा हा नवा मार्ग काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे AI तंत्रज्ञान शिकून आपली शेती आपल्याला स्मार्ट करायची आहे. तर सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर आता सुरुवात जर आपल्याला करायची झाली तर आता नेमकं AI म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शेतीशी काय संबंध आहे याविषयी काय सांगाल?
1: AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणूया. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा जगामध्ये प्रत्येक युवा पुरुष शेतकरी असेल किंवा वयस्कर शेतकरी असेल, सर्वांमध्ये एक बुद्धी अंश असा आहे की तो आपल्या पद्धतीने तो शेती कार्य करत असतो आणि मग त्यात ज्याला यश मिळालेलं आहे अशा उत्कृष्ट शेतीचा निकष आपण यामध्ये वेचून याची एक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करतोय. आणि अशा या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर म्हणजेच AIचा वापर, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया, ज्यामध्ये आपण विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स मेकॅट्रॉनिक्स अशी जी शब्द आपण वापरतो, ज्यामध्ये संगणकाचा वापर असेल, मोबाईलचा वापर असेल किंवा विविध प्रकारच्या यंत्रांना माणसाप्रमाणे विचार करण्याची शक्ती व त्यांना त्यात त्याचा कृतितार्थ जी कार्य शेतामध्ये करायची आहे ती त्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता देऊन ती सर्व कार्ये हे स्वयंव्यवस्थापन स्वयंचलित यंत्रणा अशा पद्धतीने तो त्या शेतामध्ये उत्कृष्टता साधत आपल्या पिकाचं व्यवस्थापन. शेतीमध्ये आपण जर सुरुवात केली तर आपल्या मातीचा कस, मातीचा पोत व AI मध्ये माती परीक्षणापासून पीक व्यवस्थापन, लागवड आणि त्यानंतर त्यावर पडणारे कीड रोग व त्यावर असणाऱ्या पडणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान अंदाजाचा आराखडा घेत त्याचं पौष्टिक जे आपल्या शेतीतील पिकांना लागणारं सिंचन असेल, त्यामध्ये नत्र खत असेल, सर्व उत्पादनाचा अंदाज तो अचूक पद्धतीनं वेळोवेळी माहिती घेत आपल्या मोबाईल असो किंवा संगणक असो किंवा त्याला दिलेल्या सर्व यंत्रांची एक डोंबाऱ्याप्रमाणे एक सर्कस असेल त्यामध्ये तो ज्ञात होऊन एक डिजिटल सल्लागार म्हणून त्या ठिकाणी काम करू शकेल.
0: छान, मस्त. आधुनिक तंत्रज्ञानाचा आपला सोबती म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे जो आपल्याला अचूक असा अंदाज देऊन आपली शेती समृद्ध करणार आहे.
1: बिलकुल. मी तर म्हणेल की असं समजू नका की AI तंत्रज्ञानामुळे गड्यांना शेतातल्या काम करायला मिळणार नाही, शेतकरी आळशी होईल किंवा त्याला सगळं जागेवर मिळायला लागलं तो काहीच करणार नाही असं नका समजू, कारण यामध्ये आपण असं गृहीत धरूया की आपलं एक तंत्रज्ञानाची सांगड घालून बौद्धिक क्षमता ही उच्चस्तरीय नेऊन आपल्या AI तंत्रज्ञानात प्रत्यक्षात त्याला काय काय वापर करता येईल.
0: खरंय खरंय. आता AI तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात कशा प्रकारे उपयोगी ठरतं ही देखील माहिती असणं खूप गरजेचं आहे की त्या माध्यमातूनच मग जनजागृती होऊन आपले तरुण शेतकरी मित्र याकडे वळतील.
1: शेतकरी हा प्रथमतः जमिनीला मातीला तपासून त्याची गादी वाफा व त्याला पीक लागवड पद्धतीची आराखडात्मक तयारी करत असतो आणि त्यानंतर तो त्याचं विविध प्रकारचे बियाणे निवडतो किंवा त्यावर लागणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांची निवड करतो. मग ह्या सुरुवात जिथे जमिनीच्या पोत कस ज्या माती परीक्षणापासून तो त्याचं तंत्रज्ञान हे सांगड घालून त्याच्या सोबतीला राहतं आणि पिकावरील निर्माण होणारे आजार असतील व त्यावर लागणारं पिकावरचं विविध प्रकारचे औषधी असतील व त्यावर त्याला मिळणाऱ्या माहितीनुसार त्यांनी काय निर्णय काय घ्यायला पाहिजे आणि त्यातून त्याचा अचूक हवामान अंदाज घेत म्हणजे जसं की ए आय मॉडेल आपण पाहतो की शेतकरी म्हणतोय अरे माझ्या पुढच्या 5-7 दिवसात काय होणार आहे, मग तो त्या 5-7 दिवसात जसा त्याची जी आवड असते की माझ्या शेतात माझ्या पिकांवर कुठलाही आजार पडू नये, म्हणून एकदा त्याची ह्या गोष्टीची आराखडात्मक तयारी झाली की मग तो बी अथवा रोप पेरण्यात त्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार त्याला त्याचा पूर्ण उत्पादन चक्रातील सर्व माहितीचा वेळोवेळी देणारा अलाराम, ज्याला म्हणूया की काही गोष्टी चुकत असेल तर तो पण सांगण्याचा एक तांत्रिक पद्धतीचा निकष यामध्ये मी असा ठेवेल की फवारणी करायची असेल, कीड ओळखायचं असेल, त्याला व्यवस्थापन करायचं असेल, मग त्याला कुठले तंत्रज्ञान वापरायचंय, व त्यावर सिंचन करायचं असेल तर किती पाणी लागेल, मातीत किती गुणधर्मातील बदलांचा त्याला आढावा घेत काय काय गरजेच्या गोष्टी आहेत याचा अंदाज बांधित तो आपल्या शेतामध्ये त्याचे व्यवस्थापन करण्यात तो कौशल्यपूर्ण एक युवा शेतकरी जो म्हणेल कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी शिकत असतात, शिकल्यानंतर त्यांचं ज्ञान हे सुद्धा त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या युवा शेतकऱ्यांना पोहोचलं पाहिजे. म्हणून मी सांगेल की प्रत्यक्षात उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांचं हे खूप मौलाचं काम शासकीय धोरणांमध्ये सुद्धा AI तंत्रज्ञानाचा वापर व त्याचा प्रपंच हा जोरात अगदी ग्रामीण स्तरावर युवा तरुण शेतकऱ्यांना व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यांची सांगड घालत या ठिकाणी आपल्याला उपयोगी ठरू शकतो.
0: म्हणजे आज विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की त्याचे पडसाद प्रत्येक क्षेत्रामध्ये उमटत आहेत आणि त्यामध्ये मग आपलं कृषी क्षेत्र देखील आता एक मोठ्या तांत्रिक उंबरठ्यावर देखील उभं नाही का.
1: अगदी.
0: आणि त्याच माध्यमातून आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपले तरुण युवा मित्र ड्रोन जे तंत्रज्ञान आहे ते फवारणीसाठी योग्य रीतीने वापरत आहेत आणि त्याकडे म्हणून देखील एक उद्योग म्हणून आपल्याला पाहता येईल. आजच्या ह्या AI आधारित ड्रोन आपल्याला तंत्रज्ञान शेतीमध्ये नेमकं कसं वापरावं याचं देखील प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.
1: अगदी. ड्रोन तंत्रज्ञान हे सर्वदूर सर्व युवा शेतकऱ्यांमध्ये एक आकर्षणाचा बिंदू झालेला आहे आणि यामध्ये मी सांगेल की AI तंत्रज्ञान हे ड्रोन प्रणालीमध्ये याकरता वापरलं जातं की हवेमधून जेव्हा आपल्याला विविध शेतातील कामं करायची आहेत तर त्यात नुसतं फवारणीच नाही तर आता ड्रोन माध्यम हा असा वापरला जातो की जिथे युवा शेतकऱ्यांना पिकांमध्ये जाऊन काम करणं अशक्य होतं किंवा कठीण असतं तर त्यामध्ये दृश्यमान म्हणजे तुमच्या ड्रोन प्रणालीमधून तुम्ही विविध प्रकारची कॅमेरा ज्याला म्हणूयात की आपण एक दृष्टी जी माणसाची शेतकऱ्यांची जिथे पोहोचत नाही तिथे हे ड्रोन पोहोचवून तिथलं अवलोकन करून शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण आराखडात्मक माहितीचा गोषवारा देतो ज्यात फवारणी असेल पीक सर्वेक्षण असेल बियाणे पेरल्यानंतर पिकांची निगा असेल व तिथे नकाशा तयार करून आपल्या तंतोतंत शेतीचा वापर असेल. मी सांगेल जेव्हा काही पिकांमध्ये परागकण ही मधमाशा करू शकत नाही परंतु ड्रोन ही छोटी छोटी आता कार्यरत होत आहेत आणि विविध प्रकारचे तुडतुडे आहेत त्यांना उडून पिकावरचं नुकसान टाळायचं असेल आणि फळ तोडणी असेल म्हणजे ज्याला आपण पिकातलं हार्वेस्टिंग म्हणूया मळणी असेल अशा विविध प्रकारच्या कार्यप्रणालीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा हा आपण आज आता वापर करायला सुरुवात केली.
0: निश्चितच निश्चितच सर. तर सर बोलता बोलता तुम्ही म्हणालात की प्रत्येक पिकासाठी आपण AIचा वापर आपण करत आहोत तर त्याच माध्यमातून अशी कोणती पिके आहेत की ज्याचं उदाहरण सांगून शेतकरी बांधवांना देखील त्या पद्धतीने त्याची लागवड करताना AIचा वापर आमचे शेतकरी बंधू करू शकतात.
1: आता आपण बघा ऊस शेती AI तंत्रज्ञान हे इतकं उत्कर्ष झालंय बारामतीचं नाव असेल किंवा विविध क्षेत्रामधील ऊस AI असं जे नाव चालू आहे याबद्दल मी थोडक्यात सांगेल की ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढण्यासाठी जसं की प्रत्यक्ष प्रयोगामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून 118 टन पर्यंत ऊस उत्पादन केले गेले. पारंपरिक पद्धतीमध्ये 75 टन पर्यंत आपण मिळवू शकतो. उत्पादनात 30-35% वाढ होते आणि यामध्ये खर्चाची बचत पण एकरी सुमारे 1,30,000 रुपये होतो असा गृहीत धरूया. पारंपरिक पद्धतीमध्ये 80,000 जर होत असेल तर त्यामध्ये उत्पादन देखील त्याच पटीने 40% वाढलेलं आहे. म्हणून सांगेल की सुरुवातीला तंत्रज्ञान थोडंसं आपल्याला खर्चिक वाटेल परंतु एकदा त्यात अंगवळणी पडल्यानंतर या ऊस शेतीमध्ये जसं की मी सांगेल खत पाणी कीटक नियोजन असेल त्यामध्ये विविध प्रकारच्या ड्रोननी फवारणीचा वापर असेल वा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांची यशोगाथा आपल्याला जर ऐकायची असेल तर मी सांगेल की अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्यांना उदाहरणार्थ सांगेल की ऊसासाठी 13.045 45 पोटॅशियम प्रदान, ह्या 50 दिवसाच्या ऊसासाठी आपण ह्युमिक ऍसिड, अमेनो ऍसिड, फ्लुईक ऍसिड, मायक्रोन्यूट्रियंट स्लरी अशा पद्धतीने आपण देतो. परंतु ते कसं किती प्रमाणात द्यायचं याचं नियोजन तुमच्या मापतोलात हे AI तंत्रज्ञान सांभाळतं, आणि त्यामध्ये जास्त झालं तर ते पण चालत नाही आणि कमी झालं तर ते पण चालत नाही. म्हणून आणि तसंच कीडांवर व्यवस्थापन करताना तुम्हाला जे फवारणीचं औषध आहे किती प्रमाणात टाकायचं आणि त्या प्रमाणात तुमचा दिलेला औषधांचा डोस हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी उसांमध्ये पोहोचला पाहिजे. आणि म्हणून बरेचसे शेतकरी आहेत.

0: मध्ये सोलापूर असेल, बारामती असेल किंवा विदर्भात नागपूरपर्यंत बऱ्याचशा उत्पादन शेतकऱ्यांनी घेताना त्यांनी जे वापरलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता बळ आहे, ते कृत्रिम बुद्धिमत्ता बळ असणाऱ्या तंत्रज्ञानासोबत जाऊन सुद्धा पुनर्विकसित करण्याचा ध्यास घेतलेला आहे. आणि ह्या पुनर्विकसित ध्यासामध्ये त्यांनी मजुरीचा खर्च असेल, त्यातली दर्जा गुणवत्ता असेल, हे वाढवण्यासाठी ऊसांची जाडी असेल, लांबी असेल, त्यामध्ये असणारा शुष्कता भाग असेल, तो साखर कारखान्यापर्यंत पोहोचण्याचा विषय असेल, तो सर्व गुणवत्तापूर्वक हा ऊस दर्जेदार कसा निर्माण होईल याची संकल्पना मांडत आपल्या संगणक प्रणालीमध्ये ती तशी प्रोग्राम ज्याला म्हणूया ती रचना ही ते तयार करत आहेत. म्हणून की डेटावर आधारित जेव्हा तुम्ही रोग ओळखण्यासाठी विविध प्रकारची CNN किंवा XG बूस्ट वा आपण येलो फ्लो सारखी मॉडेल्स वापरतो, ज्या सॉफ्टवेअर प्रणालीतून तुम्हाला विविध प्रकारची फ्लेक्सिबिलिटी ज्याला म्हणूया लवचिकता ही त्या भाषेमध्ये आणून त्याचा वापर हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने बदल देखील करता येतो. म्हणून आधुनिक शेती आधुनिक कृषी समृद्धी साधण्याकरिता या ठिकाणी आपण हा ऊस प्रकल्पामधील असणाऱ्या प्रयोगांचा निकष व त्यावर चालू असलेल्या यशोगाथा ह्या आम्ही तुम्हाला इथून पुढे निश्चित संकल्पित करून मांडणीपूर्वक सांगत राहू.
1: शेतकरी बांधवांसाठी अनेक AI आधारित ऍप्स देखील उपलब्ध असतील.
0: बिलकुल, मी तर म्हणतो की ऍप्स जे म्हणताय आपण, तर प्रत्येक युवा शेतकऱ्यांना आता मोबाईल खूप मित्राप्रमाणे अवगत असल्यामुळे मोबाईलचा हा उत्कृष्टरित्या मी तर म्हणतो युवा शेतकऱ्यांनी वापर करावा. जसं की ऍप्स भरपूर उपलब्ध असतात आणि दररोज हजारो ऍप्स हे तयार करून आज तंत्रज्ञ मंडळी ही आपले विविध प्रकारचे कौशल्य त्या ऍपमध्ये टाकून देतात. जसं की पिकाच्या फोटोवरून कीडची रोग ओळखायची असेल तर प्लांटिक्स आपण वापरतो, हवामान व बाजारभाव व डीलर बद्दलची माहिती असेल तर आपण किसान सुविधा वापरत असू, इफको किसान हा तंत्रज्ञानाचा हवामान अंदाजावर आधारित भाग, बाजारभाव किंवा पीक व्यवस्थापन असेल तर त्यामध्ये अॅग्री ऍप असेल, फसल असेल, निंजा कार्ट असेल, अशी अनेक आता कृषी समृद्धीचा हा संकल्प घेत शासनाने तयार केलेल्या विविध सर्व ऍपचा एक संकल्प एका पटलावर एका छत्रीखाली आणून तो शेतकऱ्यांना उत्कृष्टता देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी चालू आहे.
1: अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे ऍप्स आहेत की त्या ऍप्सच्या माध्यमातून शेतकरी वेगवेगळ्या ज्या काही पिकांच्या अवस्था आहेत त्यामध्ये ते वापरू शकतात, नाही का सर? हवामान अंदाज असेल, बाजारभाव असेल, कीड रोग असेल, ह्या सगळ्यांसाठी या ऍप्सचा उपयोग शेतकरी बंधू करू शकतात.
0: बिलकुल, मी तर सांगेल की AI तंत्रज्ञानाचा वापर करून जर उत्पादन कसं वाढायचं असेल तर हे उत्पादनाची कौशल्यता मी एकच सांगेल की आज मला या हंगामी पिकात इतका फायदा झाला याचा दृष्टांत जर नोंदित असेल आणि त्याचं जर गणित व त्याचं कॅल्क्युलेटर हे शेतकऱ्यांजवळ असेल तर मी सांगेल की वेगवेगळ्या व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी असेल, प्रेडिक्टिव्ह अनालिसिस असेल, क्रॉप मॉडेलिंग असेल, ऑटोमेटेड ॲडवायझरी असेल, अशा विविध प्रकारच्या अचूक शेती निकषांमधून तुम्हाला आज आता ह्या गोष्टींचा मी सांगेल की फायदा हा एकच असतो. त्यामधून शेतकऱ्यांना उत्कृष्ट काय हे कळत राहावं आणि उत्पादन वाढवताना त्यांना ज्या ज्या गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात त्यावर मात करता यावं.
1: खरंच आहे. आणि सर, आता आपल्या सगळ्यांसमोर एक महत्वाचं जे संकट आहे ते म्हणजे हवामान बदलाचं, तर या संकटात देखील हे AI शेतकऱ्यांना मदत करू शकतं का?
0: बिलकुल, हवामान बदल हा तर आजही आपण पाहतोय, आकस्मितपणे विजा कडकडतायत, वारे वावधान आणि विविध प्रकारचे तापमानाचे बिंदू कमी अधिक सरकतायत आणि अति उष्म अति थंड अशा सर्व बाबींमधून हा शेतकरी जात असताना बिचाऱ्या त्या पिकांवर काय हालत होत असेल याचा माहिती गोष्ट जर तुम्हाला AI तंत्रज्ञानामधून वेळोवेळी देत असेल तर त्या ठिकाणी हवामान बदलामुळे जी आव्हानं येतात तर त्याची दुष्काळी पूर्व सूचना त्यावर करणाऱ्या सर्व उपायांचा निकष हा एकूणच मी सांगेल की जसं आज युद्धामुळे होणाऱ्या कार्बनचा उत्कर्ष असेल, जमिनीवर होणाऱ्या खूप साऱ्या बंबार्डिंगचा उत्कर्ष असेल, अर्थात निश्चितच ह्या जमिनीतील भूतलाच्या विविध भागांमध्ये त्याचा बदल जो होत असतो तर तो आपल्याला वेळोवेळी संकल्पित हवामानाचा त्याचा अंदाज त्या ठिकाणी मिळावा. त्यामुळे IMD असेल, सरकारी योजनेतील सर्व तालुकानिहाय विविध क्षेत्रनिहाय जी आज हवामान बदलांची जेवढी AI तंत्रज्ञान प्रणालीतली सर्व जी मांडणीपूर्वक आपल्याला साधन सामुग्री उपलब्ध करून दिली आहे त्यातून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर ही सर्व माहिती वेळोवेळी क्षणोक्षणी कळावी. म्हणून हवामान बदलातील संकट हे शेतकऱ्यांना आता शासन सज्ज आहे आणि आमचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे पण मार्गदर्शन करत

0: निश्चितच. तर वेळोवेळी शेतकरी बांधवांनी हे शिकून घेऊन त्याचा वापर त्यांनी करायला हवा, नाही का सर?
1: अगदी.
0: तर आता कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला एआयची भूमिका महत्वाची आहे का सर?
1: बिलकुल. कोरडवाहू शेती हा मूळ आपल्या भौगोलिक भागांचा, मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सर्व भूतलावर माती ही अतिशय उत्कृष्ट असूनही जिथे पाण्याचा निकष हा कमी पडतो तिथे ड्रायलँड म्हणतो आपण, ज्याला आपण कोरडवाहू म्हणू. अशा भारतातील 68% शेती कोरडवाहू आणि मराठवाड्यातील बहुतांश शेती यामध्ये मोडल्या जातात. म्हणून सॉइल मॉइश्चर, ज्याला आपण आर्द्रता म्हणूया, ओलावा म्हणूया, हा समजला पाहिजे शेतकऱ्याला, नियोजन झालं पाहिजे. जसं की ऊसाच्या शेतीत जर पाणी कमी झालं तर तत्काळ तुम्हाला तुमची मोटर चालू व्हायला हवी, तत्काळ तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे नत्र खत घटक कमी होत असतील तर ते पण त्या ठिकाणी पुरल्या जावे, त्यात पडणारे आजार असतील तर ते सुद्धा वेळोवेळी तुमच्या गेल्या जावे. अशा रेन हार्वेस्टिंग ऑप्टिमायझेशन, ज्याला आपण म्हणूया पावसाचे पाण्याचे संकलन व त्याचा तंतोतंत वापर, हा कोरडवाहू शेतींमध्ये खूप चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. ज्यामध्ये एआय तुम्हाला माती संधारणाच्या पद्धती सुचवत आहेत, त्यामध्ये तुम्हाला सॅटेलाइटहून मिळणाऱ्या सर्व इमेजेस, ज्याला आपण सॅटेलाइट मार्फत ही माहिती गोषवारा हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून ह्या ड्रायलँड शेतीबद्दल विविध प्रकारची कुठली पिके घेतल्या जाऊ शकतात, निवडल्या जाऊ शकतात, याचा निकष हा एआय तंत्रज्ञानातून मिळू शकतो.
0: छान. तर सर, आता एआयचा वापर आता सध्या शेतकरी बंधू करू पाहत आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन रोबोटिक्स, तर हे देखील एक पुढचं पाऊल आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर एआय आधारित रोबोटिक्स शेतीत हे कसं वापरलं जाऊ शकतं?
1: मी सांगेल की ड्रोन प्रणाली ही हवेतून कार्यरत असते, पण जमिनीवर चालणारं जर काही मानव यंत्र म्हणून, ज्याला आपण रोबोटिक्स म्हणूया, ते कृषी क्षेत्रात कार्य करणारं पाय, ज्याला चाकं आहेत आणि शेतात जाऊन आपलं स्वयंचलित त्याचं नियंत्रण करीत हे तण काढणे, फळे तोडणे, विविध प्रकारच्या पिकांवर बीज पेरणी करणे, रोपं लावणे व पशु असतील तर त्यांचं व्यवस्थापन, पशुधनाचं व्यवस्थापन करणे व विविध प्रकारच्या शेती उपयुक्त कार्यरत जिथे बंद प्रणालीमध्ये सुद्धा तुमचा रोबोट हा सतत 24 तास अविरत कार्यरत राहतो, अशा या प्रणालीचा सुद्धा उगम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये होतोय. मी यामध्ये एकच सांगेल की आता जर्मनीला मी जगातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शनात पाहतोय की जगामध्ये खूप साऱ्या प्रगतशील देशांमध्ये आता रोबोट प्रणालीचा खूप वापर करण्यासाठी विविध प्रकारची रोबोटची मॉडेल तयार होत आहेत, ज्यामध्ये सर्व पीक पद्धतीमध्ये ते कार्यरत राहतील आणि त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वयंचलित यंत्रणेमध्ये शाश्वत शेती ही करता येईल.
0: पण सर, हे तंत्रज्ञान तर आपण आता आपले हळूहळू आपले शेतकरी बंधू अवगत करत आहेत, पण आपल्याकडे शेतकरी बांधवांचा विचार जर आपण केला तर, म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती असल्यामुळे हे वापरू शकत नाहीत काही काही शेतकरी बंधू, पण गटागटाने जर ह्याचा उपयोग जर आपण करून घेतला तर निश्चितच जी मजुरांची समस्या आहे त्यावर उत्तर म्हणायला काही हरकत नाही, नाही का सर?
1: अगदी. मी तर म्हणेल युवा शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी काय करावे हा प्रश्न हा महत्वाचा आहे. युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पूर्ण जमिनी माती परीक्षणापासून कुठली कुठली पिकं ही जेव्हा माहिती घेत असतो, आणि आमचा युवा शेतकरी खूप हुशार आहे त्यामुळे त्याला डिजिटल साक्षरता ही निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारची प्रशिक्षणे घ्यावे, स्मार्टफोनवर व इंटरनेटवर त्यांनी वापरायचं शिकावं, ऍपचा उपयोग तंतोतंत कसा करायचा हे शिकावं. अशी प्रशिक्षणे आमची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा भारतातील सर्व विद्यापीठे असेल किंवा विविध संशोधन केंद्रे असेल, ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात आमचा केव्हीके आहे, कृषी विज्ञान केंद्र असेल, आत्मा असेल, पोखरा असेल, अशा विविध प्रकारच्या संस्थानिक ज्या शासनाने निर्मित केलेल्या सुविधा यांचा वापर घेत आपल्या गरजेप्रमाणे त्यांनी जर घरी बसूनच त्यांना जाता येत असेल तर युट्यूब आहे व सरकारमधील डिजिटल इंडिया असेल, स्टार्टअप असेल, ऍग्री टेक इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी प्लॅटफॉर्म असेल, डीबीटी असेल, सर्व याचा सांगोपांग तर झालेला आहे, परंतु हे शेतकऱ्यांनी आत्मसात करावं आणि त्यातून त्यांनी त्यांचा यश साधावं. मी सांगेल की यामध्ये एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची उत्पादन तर वाढेलच, पण उत्पन्नामध्ये मिळणाऱ्या फायद्यामध्ये मी आज तुम्हाला हे सांगू इच्छितो की 10-20% निश्चितच खर्च हा कमी होईल.
0: अगदी अगदी. पण आता सर, एआय तंत्रज्ञान वापरताना शेतकरी बांधवांना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात, तर त्या अडचणींवर मात शेतकरी बांधवांनी कशी करायची?
1: यामध्ये एकच बघेल मी की आमचा 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल, आता अभ्यासक्रम बदलत जात आहे त्यामुळं त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, त्यामधील संगणकीय प्रणालीमध्ये बिघाड असेल किंवा

0: सेन्सर्स मध्ये काय कमी त्यामध्ये पडत आहे किंवा कुठे अडथळा त्याचा येतो एक्झॅक्टली हा आज आमचा युवा तरुण हा लवकर आत्मसात करतो. म्हणून त्याला सर्व प्रकारच्या माहितीचा गोषवारा हा जेव्हा तो आत्मसात करतो त्यातला खर्च असेल त्यातनं होणारं काम असेल याचं नियोजन असेल तर सेन्सर्स व ड्रोन प्रारंभिक खर्च जरा जास्त असतो. परंतु भारतामध्ये आता ही याची निर्मिती चालू झाली असल्यामुळे विविध प्रकारची ही सुविधा सुद्धा जसं मोबाईल आज प्रत्येकाकडे आहे तसे भविष्यात रोबोट्स हे प्रत्येकाकडे असेल ड्रोन प्रत्येकाकडे असेल आणि ही जी साधन सामुग्री आहे ही खेळण्याप्रमाणे हा युवा तरुण आता आमचा त्या ठिकाणी अडचणीला मात करून मी सांगेल की त्यांनी सरकारी विद्यापीठे खाजगी कंपन्या सर्व यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यातून तो त्याचं अडचणीवर मात करू शकतो.
1: निश्चितच सर, म्हणजे जरी अडचण निर्माण झाली तरी त्यातून मार्ग देखील आपल्याला त्याच पद्धतीने पुढे मिळणार आहेत.
0: यामध्ये आमचा युवा तरुण खूप साक्षर होण्यास शासनाचा खूप अथक प्रयास आहे.
1: खरंच आहे. आता जर सर कृषी विद्यापीठे आणि ज्या संशोधन संस्था आहेत की या एक क्षेत्रात काम करत आहेत तर त्याविषयी काय सांगाल?
0: एआय क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठात आम्ही वार्षिक सत्रामध्ये आमचे ज्या काही ट्रेनिंग असतात किंवा ज्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त काही प्रात्यक्षिक असतात तर ती सर्व प्रदर्शने असतात त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा आणि त्यामध्ये मिळणाऱ्या सर्व नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उत्कर्ष हा एका जागीच तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे विद्यापीठात होणाऱ्या विविध प्रकारच्या नवीन प्रणालीच्या ह्या प्रदर्शनात सहभाग घ्यावा.
1: निश्चितच सर, जी काही ही आधुनिक तंत्रज्ञान आहे ती म्हणजे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही आहे तर त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना ही तंत्रज्ञान घ्यायची आहे त्यासाठी मग सरकारच्या कोणत्या योजना आहेत का सर?
0: अगदी, डिजिटल ऍग्रिकल्चर मिशन असेल, सबमिशन ऑन ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन असेल, ऍग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल, प्रधानमंत्री किसान ड्रोन योजना असेल, ड्रोन दीदी पण आहे, आर्किव्हाय रफ्तार असेल, ई नाम असेल, अशा विविध प्रकारच्या सुविधा ज्या आहेत एआय तंत्रज्ञानावर आधारित आहे शासन निर्मित करीत तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
1: बरं, आणि आता या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या भविष्याबद्दल आपल्याला जरूर विचार करावा लागेल तर त्याबाबत तुमचं मत काय बरं सर?
0: यामध्ये मी सांगेल की एआय तंत्रज्ञान शेतीचे अतिशय भविष्य उज्ज्वल आहे. 10 ते 15 वर्षात पुढचा प्रत्येक शेतकरी हातात आपला मोबाईल किंवा सर्व सेन्सर प्रणाली घेऊन तो सल्लागार होईल आणि त्यातल्या उत्कृष्ट तेला तो बाहेर आणेल, त्यातही त्याचा व्यवसाय साधेल आणि त्यांनी बनवलेल्या सर्व तंत्रज्ञान प्रणालीचा डाटा जो असेल, जो माहिती गोषवारा असेल, तो सुद्धा तो विकेल. मी इथपर्यंत सांगतोय की शेतकरी हा स्वतः एक माहिती निर्मितीगार, कौशल्यगार, हा एआय एजंट पण आहे.
1: छान, जाता जाता आजच्या सर्व आपल्या युवा मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल बरं?
0: मी सांगेल माझ्या प्रिय युवा शेतकरी बंधूंनो, मित्रांनो आणि भगिनींनो, यामध्ये माझ्या कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या भगिनी आहेत, ह्या अतिशय या गोष्टींचा उत्कृष्ट तंत्रज्ञान अवगत करत वापर करत एक नवीन क्रांती आणू शकतात. हे यामध्ये मी पाहतोय की ड्रोन चालवायचं असेल तर अतिशय सूक्ष्म पद्धतीने आमच्या ड्रोन दीदी सर्व ज्या काही महिला भगिनी आहेत त्या फार अतिशय संवेदनशीलरित्या वापरून त्याचा निकष एकच आहे की शेती अधिक तंत्रज्ञान म्हणजे तुमची समृद्धी आणि कृषी क्षेत्रात याला कृषी समृद्धी म्हणूया. आणि म्हणून मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल फार्मिंग सोल्युशन ज्याला DFSRDA सेंटर म्हणूया, तसेच कृषी यंत्रे व शक्ती विभाग अंतर्गत चालू असलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती असू द्यात. या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा, आमच्याशी संपर्क साधावा आणि यामध्ये त्यांचं कौशल्य साधत हे एआय तंत्रज्ञान याला ऍग्रिकल्चरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया, कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता याचे एक दूत व्हावा अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. आणि याबद्दल मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.
1: निश्चितच सर, जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही दिलेला आहे आणि आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की एआय म्हणजे हे केवळ भविष्यातील तंत्रज्ञान नसून ती आजच्या काळाची गरज आहे. आणि पारंपरिक अनुभवाला जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला कृषी समृद्धीचा मार्ग मोकळा होतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या तंत्रज्ञानाचा हा वापर केवळ मोठ्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता तो तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे देखील खूप आवश्यक आहे सर. आणि तरच आपला सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न जे आहे ते आपण पूर्ण करू शकू. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्याच पद्धतीने शेतकरी बंधूंनो हे तंत्रज्ञान आपण आत्मसात सुरुवात करूयात आणि आर्थिक समृद्धीकडे, कृषी समृद्धीकडे आपलं पाऊल टाकूयात आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्या

0: त्यासाठी आपल्याला विद्यापीठातील तज्ज्ञांची मदत ही तर आपल्याला नेहमी मिळतच असते. तर आज कार्यक्रमात तुम्ही महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधनो, आताच आपण AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे. याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: मंडळी, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आंबा कलम करण्याचा हंगाम याविषयी माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम 2:00 पुनःप्रसारित होईल. उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात शेळी पालनातील पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत प्रसारित होईल. बरं श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे ठीक 8 वाजत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूर गौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
3: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
5: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
4: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
5: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
4: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
7: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
8: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल आर एन रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. उद्या सकाळी 11 वाजता त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले.
9: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सोनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें. और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें.
8: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 दिवसात तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व हत्या भाजप समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी

0: आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत, त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे आहे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. हंता विषाणू संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले, त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्याविरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल

0: रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 5,80,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता, मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं, 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सबरोबर नवी दिल्लीत सुरू आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुकोनो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजय परशुरामजीचा माठ आणि सहकाऱ्यांनी गायलेला गोंधळ ऐकूया.
2: बोलंबाबाईचा उधो उधो

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:30 वाजले आहेत। यानंतर कार्यक्रम ऐकूया भावधारा। या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेली पद्मा लोकूर यांची रचना।

सुधीरनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात परिमल कोल्हटकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म, हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद अस्लम खान यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मंजिरी बिहाग आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे दिलशाद अहमद खान यांनी आणि हार्मोनियमवर अनंत केमकर. विलंबित गत रूपक तालात निबद्ध आहे, द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात उस्ताद अस्लम खान यांचं गायन, राग मंजिरी बिहाग.

श्रोत्यांनो, आज ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद अस्लम खान यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मंजिरी बिहाग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती दिलशाद अहमद खान यांनी. विलंबित गत रूपक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यांनो, यानंतर ठीक 11